घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणारं निस्पृह मन रामदासांना लाभलं। या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं। अहंभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात, वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे। मन पालटण्यातच दासांचा राम आहे।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 17 सप्टेंबर, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का, आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असं कसं होईल? तुम्हाला खात्रीनं तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असं जरी असलं तरी त्यात वाईट काही नाही, त्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान आहे. मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वरच आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलं नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवलं, परंतु भाऊ म्हणाला, बाळ तू अजून लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासामध्ये 12 वर्ष घालवल्यावरती परमेश्वरानं त्यांना उपदेश दिला, आणि तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातीधर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवरती अवलंबून असते. ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. ती तळमळ जर कशाना लागत असेल तर केवळ एका शरणागतीनंच. रामदासांनी रामाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की रामा, तुला मी देह अर्पण केलाय, आता याची मला गरज नाही. तुझ्या वाचून जगणं मला अशक्य आहे. एवढं प्रेम, एवढं आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार आहे? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावलं आपल्याजवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहमपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागं खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागं फिरत नाही. परमेश्वर हा मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपलं मूल जवळ घ्यावं असं वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात.

0: खरोखर भगवंताचं नाम हे मधला आडपडदा दूर सारतं, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवते। हे नाम तुम्ही आपल्या हृदयामध्ये सतत जागृत ठेवा। आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। सर्व श्रोत्यांना नमस्कार। स्वबोध ज्ञानेश्वरी आपल्या सेवेत सादर केल्यानंतर श्रोत्यांकडून आणखी वेगळ्या ग्रंथाचे निरूपण करावे अशी मागणी होऊ लागली। त्यात व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्तम भक्तिमार्ग सांगणाऱ्या दासबोधाची शिफारस अनेकांनी केली। समर्थ रामदासांनी श्रीराम भक्तीचा आदर्श घालून दिला। आजच्या समाजात देखील त्याची निश्चितच गरज आहे। त्याबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील दासबोध महत्त्वाचा आहे। त्यामुळे भावार्थ दासबोध हे सदर सुरू करीत आहोत। यातील पहिल्या दशकातील पहिला समास हीच प्रस्तावना असल्याने वेगळी प्रस्तावना न देता फक्त रामदासांनी काय सांगितले ते आजच्या भाषेत सांगत आहे। ते श्रवण करून आपला अभिप्राय जरूर द्यावा अशी श्रोत्यांना प्रार्थना आहे। भावार्थ दासबोध, दशक पहिले, समास पहिला। श्रोते विचारत आहेत, हा कोणता ग्रंथ आहे, त्यात काय सांगितले आहे, तो श्रवण केल्याने काय फळ मिळणार आहे, याचे उत्तर समर्थ रामदास स्वामी देत आहेत। या ग्रंथाचे नाव दासबोध आहे। त्यात गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि भक्तिमार्ग विशद केलेला आहे। नवविधा भक्ती आणि ज्ञान, वैराग्याचे लक्षण प्रामुख्याने अध्यात्मनिरूपण केलेले आहे। भक्तीच्या योगाने मानवाचे रूपांतर देवात होऊ शकते असे मत यात मांडण्यात आलेले आहे। भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती यांचे स्पष्ट वर्णन यात केलेले आहे। शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती म्हणजे या जगात जिवंत असूनही मुक्तीची अवस्था, मोक्षप्राप्ती यांचे वर्णन यात आहे। शुद्धता, विदेहस्थिती म्हणजे काय, अलिप्त जीवन कसे असते याचे निरूपण यात आहे। मुख्य म्हणजे देव, भक्त, जीव, शिव यांचे निरूपण यात आहेत। आपण कोण आहोत, कोणती उपासना केली पाहिजे, नाना प्रकारचे कवित्व कसे असते, चातुर्य आणि त्याचे प्रकार यात सांगितले आहेत। मायेचा उद्भव कसा होतो, पंचमहाभूते, कर्ता कोण याची माहिती यात सांगितली आहे। नाना शंका निवारण केल्या आहेत, नाना संशय फेडले आहेत, नाना आशंका कुशंका नष्ट केल्या आहेत, नाना प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। यापूर्वी न सांगितलेले या ग्रंथाच्या अंतर्गत निरूपण केले आहे। वेगवेगळे दशक निर्माण करून त्यात विविध विषयांची माहिती दिलेली आहे। वेद, उपनिषदे, शास्त्रे आणि आत्मप्रचिती यांच्या आधाराने हा उपदेश केला आहे। अनेक ग्रंथांचा आधार घेतल्याने, प्रत्यक्ष अनुभवाची असल्याने त्याला मिथ्या म्हणता येणार नाही। कोणी मत्सराने त्याला खोटे म्हटले तर नाना ग्रंथात व्यक्त झालेले परमेश्वराचे वचनच अमान्य केल्यासारखे होईल। शिवगीता, रामगीता, ब्रह्मगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत अशा नाना ग्रंथांच्या आधाराने यात परमेश्वराचे यथार्थ वर्णन केले आहे। भगवंताच्या वचनावर अविश्वास दाखवील असा पापी कोण असेल। यातील सर्व विवेचन देवाच्या वचनापासून वेगळे नाहीच। पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाच दूषण देत असेल तो दुरात्मा, दुराभिमानाने, मत्सराने हे करत आहे हे ओळखावे। गर्वामुळे मत्सर निर्माण होतो, मत्सरातून तिरस्कार आणि पुढे त्यातून क्रोध प्रबळ होतो। अशा प्रकारे अहंकारामुळे कामक्रोधाने बिघडल्याचे प्रत्यक्ष दिसते। कामक्रोधाने बरबटला त्याला चांगला कसे म्हणणार। दुष्ट बुद्धी असल्याने अमृत सेवन करूनही मृत्यू झाल्याची राहूची कथा आपणास माहिती असेलच। आता हे बोलणे आपल्या अधिकाराप्रमाणे घ्यावे, मात्र अभिमानाचा त्याग करावा हे उत्तम। पूर्वी श्रोत्यांनी प्रश्न विचारले, ते एकत्र करून या ग्रंथात सांगितले आहे। आता हे ऐकल्याचे काय फळ ते सांगतो। हे ऐकल्याने भक्तीबाबतचा संशय नाहीसा होऊन वर्तनात सुधारणा होते, सायुज्य मुक्तीचे मर्म गवसते, साधन कठीण वाटत नाही, सोपा मार्ग सापडतो, अज्ञान, दुःख, भ्रांती नाहीशी होऊन
ताबडतोब ज्ञानप्राप्ती होते अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योगांचे परमभाग्य असलेले वैराग्य अंगी बाणवले जाते. विवेक आणि चातुर्य येते. भ्रांत अवगुण अवलक्षण यांचे रूपांतर चांगल्या लक्षणात होते. या ग्रंथाच्या वाचनाने मनधूर्त तार्किक शहाणा होतो. वेळेप्रमाणे कसे वागाय हे त्याला समजते. आळशी असलेले लोक उद्योगी होतात. पापी असलेले पस्तावतात. भक्ती मार्गाची निंदा करणारे उलट त्याची स्तुती करू लागतात. बद्ध असतात ते मुक्त होतात. मूर्ख असलेले अतिदक्ष होतात. अभक्त असलेलेही भक्ती मार्गाने मोक्ष मिळवतात. नाना दोष नष्ट होतात. पतित असलेले पावन होतात. केवळ श्रवण केल्याने प्राणी उत्तम गती प्राप्त करतात. देहबुद्धीचे नाना धोके नाना संदेह शंका कुशंका संसाराचा उद्वेग हे केवळ श्रवण केल्याने नष्ट होतात. श्रवणाने अधोगती होत नाही. मनाला विश्रांती मिळते अशी याची फलश्रुती आहे. ज्याचा जसा दृष्टिकोन तसे त्याला प्राप्त होईल. जे लोक मत्सर धरतील त्यांना तेच प्राप्त होईल. अशा प्रकारे पहिल्या दशकातील पहिला समाज समाप्त झालेला आहे. पुढील कथा ऐकूया.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार.

इंद्रियाणि मनोबुद्धि सद्वन्तेजो बलंध्रति वासुदेवात्मकान्याहु क्षेत्रम क्षेत्रज्ञ एवच। सगळी इंद्रिय मन बुद्धि सत्व तेज बल धैर्य क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा या सर्व गोष्टी त्या वासुदेवाचं रूपच आहेत असं वेद प्रतिपादन करतात। आणि म्हणूनच पंढरीच्या त्या विठुरायाला आम्ही वारंवार वंदन करतो। चला तर आता ऐकूया श्रोते हो, व्ही जी भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा अभंग विटेवरी।

ದ್ಯೌಸ್ಸ ಚಂದ್ರಾರ್ಘ ನಕ್ಷತ್ರ ಕಂದಿಶೋ ಭೂರ್ಮಹೋ ದಧಿಃ ವಾಸುದೇವಸ್ಯ ವೀರ್ಯೇಣ ವಿಧೃತಾನಿ ಮಹಾತ್ಮನಃ. ಸ್ವರ್ಗ, ಸೂರ್ಯ, ಚಂದ್ರ, ನಕ್ಷತ್ರ, ಆಕಾಶ, ದಹಿದಿಶ, ಪೃಥ್ವಿ ಆಣಿ ಮಹಾಸಾಗರ ಯಾ ಸಗಳ್ಯಾ ಗೋಷ್ಟಿ ತ್ಯಾ ಮಹಾತ್ಮ ವಾಸುದೇವನ ಆಪಲ್ಯಾ ಪರಾಕ್ರಮಾನ ಧಾರಣ ಕೆಲೆಲೆ ಆಹೇತ್. आणि अशा तऱ्हेच्या या तेजस्वी रूपातले दर्शन भगवान विष्णूंनी माता देवकीला कंसाच्या कारागृहात ती असताना दिलं होतं. ह्या आठव्या तेजपुंज बाळाचं रक्षण करण्यासाठीच वसुदेव बाळाला टोपलीमध्ये ठेवून गोकुळात गेले. तिथं हा आठवा पुत्र ठेवला आणि यशोदेची तान्ही मुलगी घेऊन परत कारागृही आले. गोकुळामध्ये हा चिमणा बाळ कलेकलेनं चंद्र वाढतो तसा वाढत असतानाच इकडं देवकीच्या अंतरी मात्र नित्य अमृत ज्योती पाजळत असायच्या, अमृत ज्योती पाजळत असायच्या.

श्रोते हो, आत्ताच आपण मोहनदारा अजिंक्य यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वरसाज वसंत प्रभू यांचा होता.

ఉత్థాయ శుచిస్తద్గతమానసః సహస్రం వాసుదేవస్య నామనామేతద్ ప్రకీర్తయేత్ యశః ప్రాప్నోతి విపులం జ్ఞాతి ప్రాధాన్యమేవ చ అచలాం శ్రియమాప్నోతి శ్రేయః ప్రాప్నోత్యనుత్తమం. జో భక్త नेहमी प्रातःकाळी उठून पवित्र मनानं भगवान विष्णूंचं ध्यान करून या विष्णू सहस्र नामाचं चांगल्या प्रकारे पठन करतो त्याला खूप मोठं यश प्राप्त होतं. समाज बांधवांमध्ये त्याला महत्व प्राप्त होतं, स्थिर संपत्ती मिळते आणि त्याचं अति उत्तम कल्याण होतं. अरणगावचे संत सावतामाळी नित्य मन लावून आपली शेती करायचे, आपल्या मळ्यामध्ये भाजीपाला पिकवायचे आणि हे सगळं सगळं करत असतानाच विठ्ठल भक्तीमध्ये रंगून जायचे. म्हणूनच सगळ्या संतांच्या पालख्या आषाढी कार्तिकीला पंढरीला जातात, परंतु साक्षात विठुरायाची पालखी अरणगावी संत सावतामाळी यांच्याकडे येते बरं. आपलं नेमून दिलेलं कर्म उत्तमरित्या पूर्ण करत असतानाच नित्य केलेल्या नामस्मरणाचाच हा महिमा होय.

श्रद्धेह अध्यादपण व्ही जी भाटकर यांनी गायलेला संत सावतामाळी यांचा अभंग ऐकला. नांदण्यासाठी गोकुळ घरात बाळकृष्ण देतात लग्नात. नांदण्यासाठी गोकुळ घरात बाळकृष्ण देतात लग्नात. पुण्यफळ साकारताच चित्त चोर खेळतो पाळण्यात. पुण्यफळ साकारताच चित्त चोर खेळतो पाळण्यात. श्रोते हो, लग्ना कार्यामध्ये आपल्या लाडक्या लेकी सोबत गणपती, अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची मूर्ती जावई बापूंना देण्याची प्रथा आजही बहुसंख्य श्रद्धाळू घराण्यांमध्ये अगत्यानं जोपासली जाते. गणरायानं सद्बुद्धी द्यावी, अन्नपूर्णेनं सदैव घरादाराची भूक भागवावी, सगळ्यांना तृप्त करावं आणि बाळकृष्णानं बाळाच्या रूपात घरभर रांगून त्या घरादाराचं गोकुळ बनवावं गोकुळ, अशी मनीषा प्रत्येक माऊलीची असते हो, प्रत्येक माऊलीची असते.

श्रोते हो, आताच आपण मंदाकिनी पांडे यांच्या स्वरामध्ये संजीवनी मराठे यांचं भावगीत ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.

ശ്രയോ മർത്യോ വാസുദേവ പരായണ സർവ പാപ വിശുദ്ധാത്മാ യാതി ബ്രഹ്മ സനാതനം. ജ്യ മനുഷ്യന് ഭക്തിഭാവന് വാസുദേവന്താ ആശ്രയ ഘേ ജോ വാസുദേവനച്ച് നിത്യ ശരണ ജാതോ തോ സാധക ഭക്ത സർവ പാപാൻപാസൂൻ മുക്ത ഹോവും ത്യാ അന്തഃകരണ വിശുദ്ധ ഹോത ആണി ത്യാ സനാതന ബ്രഹ്മാജി പ്രാപ്തി ഹോത്തെ സദ്ഗതി ലാഭത്തെ. म्हणूनच श्रोते हो, वारांगणीत कार्य करणारी कान्होपात्रा सुद्धा संत पदाला पोहोचली, संत पदाला आणि धन्य झाली. चला तर आता ऐकूया संत कान्होपात्रा या नाटकातलं संत कान्होपात्रा यांचंच पद. पंडित राम मराठे यांनी गायलेल्या या पदाला स्वरसाज लाभला आहे संगीत कला निधी मास्टर कृष्णरावांचा. अगा वैकुंठीच्या राया, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा पुंडलीक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा रखुमाईचा कांता.

बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती श्रद्धा कराळे. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्तिसंगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करत आहोत इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर कल्याण देवळाणकर. 10:20 आम्ही प्रसारित करत आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातली, ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 3:30 आपण ऐकू शकणार आहात अंजली महाजनी यांची मुलाखत. 4:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम स्वरसंध्या. 5:00 आम्ही प्रसारित करत आहोत गोष्टी गणपती बाप्पाच्या, सादर करती आर जे प्रथमा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

यांचा जन्म झाला होता. 1885 रोजी पत्रकार आणि समाजसुधारक केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1950 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील जन्म झाला होता. 1999 रोजी हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी यांचा मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीला पूरक व्यवसायासाठी चर्चा करतो किंवा प्रक्रियेबद्दल आपण चर्चा करतो. विदर्भाचा किंवा वाशिम जिल्ह्याचा विचार जर आपण केला तर दाळ वर्गीय पीक, विशेषतः तूर आहे, हरभरा आहे, या पिकाचा मोठ्या प्रमाणात पेर होते. आणि प्रक्रियेचा आपण जेव्हा उल्लेख करतो तर त्या कडधान्यापासून प्रक्रिया करून दाळ अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होऊन ती आपण विक्री करू शकतो आणि ग्रामीण जे शेतकरी युवक आहेत त्यांच्यासाठी तो चांगल्या प्रकारचा उद्योग होऊ शकतो. तर याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिशय चांगल्या प्रकारची मिनी दाल मिल विकसित केलेली आहे. तर ही दाल मिल जी आहे याच्या संदर्भातली जी मूलभूत संकल्पना आणि पायाभूत माहिती आपण जाणून घेऊया. ही जी दाल मिल जिचा उल्लेख आपण केला की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली तिला आपण मिनी दाल मिल असं म्हणतो. त्याच्या सहाय्यानं घरच्या घरी डाळ प्रक्रिया करणं शक्य आहे. हे यंत्र जे आहे तुरीच्या प्रतिप्रमाणं 72-75% व मूग उडदाच्या प्रतिप्रमाणं 80-82% उतारा देऊन वर्षभरातून साधारणतः 150-250 दिवस चालू शकणारं यंत्र आहे. त्याची क्षमता दिवसाकाठी 10 क्विंटल तुरी किंवा 12 क्विंटल मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन इत्यादी प्रक्रिया करण्याची आहे. तुरीची जी टरफले आहेत ती डाळीला खट्ट चिकटची असल्याकारणानं त्यापासून डाळ तयार करणं सर्वात जास्त जिकरीचं आहे. त्यामुळे भरडण्याआधी तुरीवर प्रक्रिया करावी लागते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनी जी मिनी दाळ मिल विकसित केलेली आहे त्यामध्ये डाळीचा उतारा 3-4% तसेच ग्रेन वन डाळीचा उतारा 5-6% मोठ्या दाल मिलपेक्षा जास्त प्रमाणात मिळतो. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जी मिनी दाल मिल आहे त्याच्यामध्ये तुरीस जे खाद्यतेल लावण्याची व्यवस्थासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला केलेली आहे. मिनी दाल मिलसाठी 50 चौरस मीटरसाठी एक खोली तसेच 200 चौरस मीटरची जागा त्याच्यासाठी आवश्यक असते. यंत्र चालवण्यासाठी एक अर्धतांत्रिक मजूर लागतो आणि साधारणतः दररोज 100 लिटर पाणी आणि 2.5-3 किलोग्रॅम खाद्यतेल, तूर, मूग व उडीद हे जे आपले पीक आहेत याचा जर विचार केला तर त्याच्यासाठी आवश्यक असते. ही जी दाल मिल आहे याच्या रचनेचा जेव्हा आपण विचार करतो तर ही 2 अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीवर चालणारी दाल मिल आहे. आणि त्याच्यामध्ये उद्वाहक ज्याला एलिव्हेटर म्हणतो, रोलर, पंखा आणि चाळणी या 4 भागांनी ती तयार केलेली असते. उद्वाहकाच्या मदतीने तुरी जे आहेत त्या रोलरच्या चाळीत टाकता येतात. त्यामुळे कच्चा माल सतत डाळ मिलला पुरवण्यासाठी मजूर लागत नाहीत. रोलर हा महत्त्वाचा भाग असून त्याचा उपयोग धान्याची टरफले वेगळे करण्यासाठी केला जातो. त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारच्या एमरी नावाचा भाग असल्याने टरफले काढणं सोपं जातं. रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी बसवलेली आहे आणि चाळणी आणि रोलरच्या मधील मोकळ्या जागेतून धान्य सुलभपणे बाहेर पडण्याचं नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसवलेली असते. रोलरमधून बाहेर आलेल्या मिश्रणातून टरफले वेगळे करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे विघटकाला जोडलेला असतो. त्यातून टरफले खाली पडून हवा वरील पाईपमधून बाहेर निघून जाते. रोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी केली जाते आणि खालच्या चाळणीमधून डाळ वेगळी होते. तसेच खाली पडलेली चुरीसुद्धा वेगळी होते. हे तिन्ही भाग निर्णयात 3 बहिर्द्वारातून बाहेर येतात. तुरीला तेल पाणी व्यवस्थित लावण्याकरता एक वाहक दिलेला असतो. ही डाळ मिल 2 अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटारीवर चालते त्यामुळे धूळ विरहित वातावरण ठेवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तर हे जे तंत्रज्ञान आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं, याकरता अधिक माहितीकरता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संबंधित प्रक्रिया विभागाला संपर्क करू शकता किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा जी आहे त्यांच्याशी संपर्क करून या दाल मिलविषयी जी माहिती आहे विस्तृत ती मिळवू शकता आणि गरजेनुसार हे तंत्रज्ञान आपण स्वीकारून आपला फायदा करून घेऊ शकता. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: श्रोते हो आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम
3: शेतकरी बंधूंनो आज आपण कापसाची वेचणी आणि साठवणूक या विषयाची माहिती जाणून घेऊयात राज्यात कापसाची वेचणी सप्टेंबर ते जानेवारीच्या दरम्यान केली जाते कापसाला मिळणारी किंमत ही स्वच्छता शुद्धता धाग्याची लांबी मुलायमता या बाबींवर ठरते स्वच्छ पांढरा शुभ्र मध्यम ते लांब धाग्याच्या कापसाला निश्चितच बाजारात चांगला भाव मिळतो कापसाची पहिली वेचणी 30 ते 35% बोंडे फुटल्यावर करावी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पुढील वेचण्या कराव्यात वेचणीस उशीर झाल्यास कापूस जमिनीवर गळून पडतो त्यास माती काडी कचरा वाळलेली पाने चिकटतात आणि त्या दरम्यान पाऊस पडल्यास कापूस ओला होऊन पिवळसर पडतो कापसाची वेचणी सकाळी ओल्या हवेत केल्याने काडी कचरा आणि वाळलेले पाने कापसाला चिकटत नाहीत संपूर्ण फुटलेल्या बोंडातून कापूस वेचावा अर्धवट उमललेल्या बोंडातील कापूस वेचू नये कापूस वेचताना किडका पिवळसर तसेच कवडीचा कापूस वेगळा वेचावा आणि त्याची साठवणूकही वेगळी करावी कापसाची वेचणी करताना कापसाचे धागे तुटू नयेत वेचलेल्या कापसात काडी कचरा येऊ देऊ नये वेचलेला कापूस ताडपत्री अथवा कापडावर पसरून ठेवावा म्हणजे त्यात माती काडी कचरा मिसळणार नाही कापसाची साठवणूक कोरड्या आणि थंड जागेत करावी पावसाळी अगर दमट वातावरणात वेचणी केलेला कापूस पिंजण्यापूर्वीच चांगला वाळवावा वेचलेला कापूस योग्य प्रकारे ऊन देऊन त्यामध्ये कुठलीही कीड नाही याची खात्री करूनच साठवावा कापूस साठवण्यापूर्वी उन्हात वाळवल्याने म्हणजे कापसावरील सेंद्रिय आळीपासून होणारे नुकसान टाळता येते साठवणुकीमध्ये कापूस अधूनमधून हलवून त्यात उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी उष्णता निर्माण झाल्यास कपाशीचा दर्जा कमी होऊन बाजारभावही कमी मिळतो
2: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर
4: शिक्षण अर्धवट राहिले शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम
5: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी यासाठी
4: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील
5: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026
4: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
8: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट।
7: अटी लागू, विश्वास नाशिक करांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
9: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात गीता मेरा नाम या चित्रपटामधलं।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया बाजी ह्या चित्रपटामधलं गीत गीता दत्त यांच्या स्वरामध्ये. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गोमती के किनारे या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात लाखों में एक या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात, खोटे सिक्के या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात। गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात, लड़की पसंत है या चित्रपटामधलं गीत। हे गीत रचना है जी एस रावल यांची, संगीत दिला है सोनिक ओमी यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हेच ऐकणार आहोत अजीज काश्मीरी यांचं इंटरनॅशनल क्रूक या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: अलका याज्ञिक यांच्या स्वरात गीत या चित्रपटामधलं इंदिवर ह्यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी.

ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गरम खून या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मशाल या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, शब्दरचना जावेद अख्तर यांची आणि गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया मौसम या चित्रपटामधलं. हे गीत आहे गुलजार यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राजेश रोशन.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार सचिन देवबर्मन आणि हे गीत आहे बंबई का बाबू या चित्रपटामधलं.

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत जानी दुश्मन या चित्रपटामधलं.

0: करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आपके है कौन या चित्रपटामधलं राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात लता मंगेशकर आणि SV बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात.

0: ही गीतरचना होती देव कोहली यांची. संगीतकार राम लक्ष्मण.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत गरीबों का दाता या चित्रपटामधलं. ऐकूया शैलेंद्र सिंग, अलका याज्ञिक आणि अनुप जलोटा यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: राज आपण लग्न कधी करायचं
3: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
2: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
3: मग आता पुढे काय करायचं
4: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
3: पण मग संपर्क कुठे करायचा
4: अगदी सोपंय रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02532747426 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
3: चला म्हणजे माझी सुटका झाली
5: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत तेरे प्यार में या चित्रपटामधलं हे गीत गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. वर्मा मलिक यांची गीतरचना, संगीतकार सोनी कोमी आणि चित्रपट आहे मान गए उस्ताद.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत। जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बारा भानगडी या चित्रपटामधलं।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमाची आनंदाची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शिवूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगूळकर यांचं लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे गदी माळगुळकर यांचं, ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 17 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अवकाशात तैनात केली शस्त्रे, अमेरिकेची पहिल्यांदाच कबुली. पृथ्वीच्या कक्षेत अवकाशात शस्त्रे तैनात केल्याची जाहीर कबुली अमेरिकेने पहिल्यांदाच दिली आहे. अंतराळातील अमेरिकेच्या लष्करी उपकरणांचे शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यास ही शस्त्रे सक्षम असल्याचा दावा अमेरिकेचे हवाई दल सचिव ट्रॉय मिंक यांनी केला आहे. मेरीलँड येथे सोमवारी झालेल्या एअर अँड स्पेस फोर्सेस असोसिएशनच्या परिषदेत मिंक यांनी ही माहिती दिली. मात्र हे शस्त्र नेमके कोणते आहे, ते कधी तैनात करण्यात आले किंवा त्याची क्षमता काय आहे याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. अमेरिकेकडे आता पृथ्वीच्या कक्षेत स्पेस कंट्रोल शस्त्रे आहेत, ती शत्रू राष्ट्रांच्या कारवायांपासून संरक्षण करू शकतात असे मिंक म्हणाले. पत्रकारांनी अधिक माहिती विचारल्यानंतर त्यांनी शस्त्राचा प्रकार किंवा त्याची वैशिष्ट्ये सांगणार नाही, तसे केल्यास त्याचा प्रतिबंधक परिणाम कमी होईल असे उत्तर दिले. अमेरिकेच्या या घोषणेमुळे पृथ्वीच्या कक्षेत सुरू असलेली शस्त्रास्त्र स्पर्धा आणखी वेग घेण्याची शक्यता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताचा मालिका विजय, अफगाणिस्तानावर सहज मात. सलामीवीर संजू सॅमसनने अर्धशतक आणि अभिषेक शर्मा, ईशान किशन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने मंगळवारी मालिकेतील दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेटनी मात केली. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. अफगाणिस्तानने 159 धावांपर्यंत मजल मारली. ही धावसंख्या जवळपास गेल्या सामन्यासारखीच झाली. डावपेचाचे स्वरूपही गेल्या सामन्यापेक्षा फारसे वेगळे नव्हते. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यांनी पॉवर प्ले मध्येच फलकावर 82 धावा लावल्या होत्या. अर्थात त्यांनी भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला होता. 7व्या षटकात रशीद खानने अभिषेक आणि संजू यांना बाद केले. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर 11 धावांची भर घालून परतला. मात्र त्यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी भारताचा विजय 15व्या षटकात साकारला. त्यांनी 4थ्या विकेटसाठी 25 चेंडूत 40 धावांची अभेद्य भागीदारी केली. संजूने 22 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 57 धावांची, अभिषेकने 19 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 29 धावांची, तर ईशानने नाबाद 38 धावांची खेळी केली. आता वळूया पुढील बातमीकडे. गोदापात्रात ऋषीपंचमीचे पवित्र स्नान. ऋषीपंचमीचे औचित्य साधत बुधवारी महिलांची गोदा घाटावर स्नानासाठी मोठी गर्दी उसळली होती. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सध्या रामतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने महिलांनी त्याखालील कुंडांमध्ये स्नान करण्यास पसंती दिली. वस्त्रांतरगृहाअभावी महिलांना कुचंबणा सहन करावी लागली. स्नानानंतर एकमुखी दत्त कपालेश्वर श्री काळाराम मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेण्यात आले. हिंदू धर्मात महिलांमध्ये ऋषीपंचमीला पुरातन काळापासून महत्व आहे. या दिवशी सप्तर्षींची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. यंदा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या ऋषीपंचमीमुळे अनेक महिलांनी उपवास केला. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांना केळी भगर आमटीचा प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. रामतीर्थासमोरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर, सांडव्यावरची देवी आदी महिलांनी महादेवाचे दर्शन घेतले. एकमुखी दत्त मंदिर, राम मंदिर इत्यादी ठिकाणीही दर्शनासाठी गर्दी होती. शहराच्या विविध भागात घरोघरी ऋषीपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आप्तांसह ओळखीच्या महिलांना पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सध्या गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर सिंहस्थाची कामे सुरू आहेत, त्यामुळे रामतीर्थ परिसरात स्नानासाठी महिलांना मर्यादा आल्या. आता वळूया पुढील बातमीकडे. 1.5 दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप. लाडक्या गणरायाचे सोमवारी घरोघरी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. त्यानंतर मंगळवारी 1.5 दिवसांच्या गणरायाचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आले. महापालिकेतर्फे सोमेश्वरसह विविध भागात मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. पंचवटी विभागात 59 ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था होती. या ठिकाणाहून सायंकाळपर्यंत 79 मूर्तींचे संकलन झाले. राज्यात बहुतांश ठिकाणी 10 दिवसांच्या गणरायाची स्थापना करण्यात येते. याशिवाय काही ठिकाणी 1.5, 3, 5 दिवसांच्या गणपतीचीही स्थापना केली जाते. न्यायालयाच्या आदेशानंतर नदीपात्रात मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे मूर्ती संकलन केंद्राची उभारणी ठिकठिकाणी केली होती. सायंकाळनंतर 79 मूर्तींचे संकलन करण्यात आले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुहासिनी पोपटकर आणि सहकाऱ्याने गायलेलं गीत हे गीत ऐकणार आहोत म दा देवकाते यांचं सापळा या चित्रपटामधलं गीत संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात. विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

हे गीत आपण ऐकलं देवकी नंदन गोपाळा या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

मिठीत अलगद मिटून जा अशीच अवचित भेटून जा मिठीत अलगद मिटून

0: आशीष अवचित भेटो निजा मिठीत अलगद मिठो निजा
1: सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहितेची मंजुळा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खिबुडकर यांचा. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 51। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गीतं। दिनांक 17 जुलै 1919 रोजी मुंबई येथे जन्मलेले वासुदेव गंगाराम भाटकर म्हणजेच स्नेहल भाटकर हे अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेलं मराठी आणि हिंदीमध्ये नावाजलेले मागच्या पिढीतले संगीतकार आणि गायक। त्यांची आई शिक्षिका आणि गायिका होत्या। त्या नेहमी हार्मोनियमवर भजन गात असायच्या। संगीताची आवड आणि त्यातले बारकावे त्यांना आईकडून शिकायला मिळाले। त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं की ते संगीतकार होणार। त्यांना भजनाची विशेष आवड असल्याने ते सुरुवातीच्या काळात भजनाचे बरेच कार्यक्रम करत असत, त्यामुळे त्यांना भाटकर बुवा या नावाने देखील ओळखले जायचं। HMV मध्ये ते हार्मोनियम वादक म्हणून काम करायचे। तिथं असताना त्यांचे संगीताचे ज्ञान आणि संगीतकार होण्याची क्षमता पाहून प्रसिद्ध निर्माते केदार शर्मा यांनी त्यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी दिली। परंतु HMV च्या नियमामुळे त्यांना आपलं नाव बदलून संगीत द्यावं लागलं। त्यांनी सुरुवातीच्या काळात B वासुदेव, VG भाटकर, स्नेहल भाटकर अशा अनेकविध नावांनी संगीत दिलं। 1946 या वर्षी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत तयार झालेल्या रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला सुधीर फडके यांच्यासह त्यांनी वासुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं। हिंदीमध्ये 1947 सालचा नीलकमल हा चित्रपट त्यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिला चित्रपट। विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेते राज कपूर, अभिनेत्री मधुबाला यांचा नायक आणि नायिका म्हणून आणि स्नेहल भाटकर यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून हा पहिलाच चित्रपट होता। पण यात संगीतकार म्हणून त्यांचं नाव होतं B वासुदेव। त्यांनी 27 हिंदी आणि 12 मराठी चित्रपटांना संगीत दिलं। तसेच अनेक मराठी भावगीतांना, भक्तिगीतांना त्यांनी स्वरबद्ध केलं। हिंदीमध्ये त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं म्हणजे हमारी याद आएगी या चित्रपटातलं कभी तन्हाई ओ मे यू हमारी याद आएगी हे गाणं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झुंजू झालेल्या पहाटेच्या प्रहराचे एक अतिशय प्रसन्न भक्तिगीत। ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत राग भूपनट या रागामध्ये संगीतबद्ध केलं आहे आणि अतिशय प्रसन्न आवाजात गायलं आहे संगीतकार स्नेहल भाटकर यांनी। चित्रपट आहे तुका झालासे कळस। या भक्तिगीताच्या शेवटी तुका म्हणे जन्मावरी ठेवा।

अशी ही पहाटेची वेळ सर्वांना साधता यावी आणि सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडावेत असा सद्विचार सांगणारं आहे हे गीत. आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली असून त्यामागे त्यांचे संस्कार, ग्रंथवाचन, उपासना पूर्णपणे सार्थकी लागली आहे. संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांना भजन अत्यंत आवडीचं होतं, त्यामुळे त्यांना भजिनी बुवा असं म्हणत असत. म्हणूनच गदिमा आणि स्नेहल भाटकर अशा थोर व्यक्तींकडून गाण्यामध्ये अर्थ, भाव, उत्कटता प्रगटते, आपल्या प्रत्ययाला येते आणि मग ते गाणं आपल्या मनावर कोरलं जातं. स्नेहल भाटकर यांनी या गाण्यामध्ये पहाटेचा समय जागवण्यासाठी बासरी, एकतारी आणि तबला अशी मोजकीच वाद्य वापरली आहेत. संत सज्जन यांची संगती आणि नामस्मरण यांचं अनन्य साधारण महत्व आपल्या संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे. कोणतेही उपासतापास, कठीण योगसाधना करणे यापेक्षाही कोणतीही उपाधी नसलेलं परमेश्वराचं, हरीचं नाव सतत उच्चारत राहावं हे त्यांचं कळकळीचं सांगणं आहे. ऐकूया मंडळी तुका झालासे कळस या चित्रपटातलं पहाटेच्या प्रसन्न प्रहरी हरीचं नामस्मरण घेण्याचा आग्रह करणारं ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. संगीत दिलं आहे आणि आपल्या प्रासादिक प्रसन्न स्वरात गायलं आहे स्नेहल भाटकर यांनी. ऐकूया.

श्रोते हो, हरिनामाने प्रसन्न झालेल्या या वातावरणात यानंतर ऐकूया श्री गणरायाची एक सुंदर भूपाळी. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलेली ही भूपाळी आहे अन्नपूर्णा या चित्रपटातली. ग दी मा यांच्या या सुंदर भूपाळीला अतिशय कोमलतेनं गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. अन्नपूर्णा या चित्रपटाच्या संगीतासाठी स्नेहल भाटकर यांना सूर सिंगार अवॉर्ड मिळालं होतं. कविता किंवा गाणं लिहिताना प्रत्येक शब्दाचा त्याच्या मागील तसेच पुढील शब्दांशी जोड लावताना त्यातून आशयवृद्धी कशी होईल आणि त्यायोगे सगळीच कविता घाटदार कशी होईल याचा नेमका विचार ग दी मा आपल्या गाण्यात करायचे. या गाण्यातच पहा, तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्व दिशी फडकती या पहिल्याच ओळीत गणरायाच्या त्वचेचा लाल रंग, त्या रंगाचा रक्ताशी जोडलेला संबंध आणि पहाटेच्या वाऱ्यावर हळुवारपणे हलणाऱ्या पताकांचे फडकती या शब्दाशी त्यांनी केलेलं नातं पहा. तसेच या पुढच्या अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती या ओळीत सूर्याचा अरुण या शब्दाने केलेला उल्लेख आणि त्यालाच लागून पहाट या शब्दाऐवजी प्रभात हा शब्द योजून कवितेला त्यांनी एक वेगळेच परिमाण दिलं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच सतारीचा सुंदर पीस आहे ज्यातून चालीचे कुळशील आणि अंदाज समजून घेता येतो. चाल मुखड्याकडे कशी वळणार आहे याचा अंदाज देखील आजमावता येतो. गाण्याचा मुखडा सुरू होतो आणि तबल्याच्या नादाबरोबर जरा खालच्या आवाजात छोट्या झांजेचा अगदी हलका ध्वनी ऐकायला मिळतो. चाल अगदी साधी पण अतिशय गोड आहे. संपूर्ण चाल ही मध्य सप्तकातच फिरते. फक्त ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीतला प्रभात हा शब्द घेताना चाल वरच्या पट्टीत जाते. पूर्ण गाणं हे गणपतीचं स्तवन असल्याने शब्दरचनेत बाप्पाच्याच पारंपरिक कल्पना आणि वैशिष्ट्य आली आहेत. हे गाणं ऐकताना आपल्याला कवी आणि संगीतकार यांच्याबरोबरच गायिका सुमन कल्याणपूर यांचं देखील नाव घेणं अपरिहार्य आहे. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल, हलका आणि पारदर्शक आहे. सौम्य स्वररंग आणि त्यांच्या सूक्ष्म छटा त्यांच्या आवाजात विपुलतेने आढळतात. या गाण्यातच पहा, दुसऱ्या कडव्यातलं आवडती तुझ म्हणून आणली रक्तवर्ण कमळे ही ओळ गाताना आवडती तुझ हे शब्द त्यांनी तीन वेगवेगळ्या हरकतींनी रंगून गायली आहेत. या हरकती ऐकताना आपल्याला समजून घेता येतो तो या गायिकेच्या गळ्याचा पल्ला. ऐकूया श्रोते हो.

संगीतकार स्नेहल भाटकर यांनी अनेक चित्रपटांसह अनेक नाटकांना देखील संगीत दिलं. आता यानंतर ऐकूया नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर म्हणजेच मामा वरेरकर यांच्या भूमिकन्या सीता या नाटकातलं एक प्रसिद्ध नाट्यपद. भूमिकन्या सीता या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 28 फेब्रुवारी 1958 रोजी नाट्य निकेतन संस्था मुंबई यांनी सादर केला होता. या नाटकाच्या मूळ संहितेमध्ये नाट्यपदं नाहीत, मात्र रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस काही नाट्यपदांचा अंतर्भाव या नाटकात करण्यात आला होता. हे पद त्यापैकीच एक. गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे पद गायलं आहे ज्योत्स्ना भोळे यांनी, संगीत स्नेहल भाटकर यांचं.

वासुदेव गंगाराम भाटकर यांचं नाव स्नेहल भाटकर कसं झालं याचा एक किस्सा सांगण्यात येतो. HMV मध्ये काम करत असताना त्यांच्या नियमानुसार त्यांना बाहेर संगीतकार म्हणून काम करताना नाव बदलणं आवश्यक होतं. त्यांच्या कन्येचं नाव स्नेहलता. तिच्या नावातली पहिली 3 अक्षर घेऊन त्यांनी टोपण नाव धारण केलं स्नेहल भाटकर. यानंतर ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं थोड्या नंतरच्या काळातलं म्हणजे 1971 या वर्षी आलेल्या बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटातलं मन्या आणि मनीचं एक गमतीशीर गाणं. गीतकार विनायक राहतेकर यांनी लिहिलेलं हे गाणं गायलं आहे स्नेहल भाटकर आणि उषा टिमोथी यांनी. ऐकूया.

0: वर वर रागावण हरना वर वर रागावण म्याव।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। कार्यक्रम आहे चिरंतन गाणी, आपल्या सोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। आज आपण ऐकत आहोत संगीतकार स्नेहल भाटकर यांची काही निवडक गीतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया 1964 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि कुमार दिघे यांनी संत तुकाराम यांची भूमिका केलेल्या तुका झालासे कळस या संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटातलं गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं अजून एक सुंदर भक्तिगीत। आवाज आहे पंडित संगीत भूषण राम मराठे, मीना जोशी आणि सहकारी यांचा। महापराक्रमी चिरंजीव वीर हनुमंतांच्या पराक्रमाचं वर्णन करणारं आहे हे जोशपूर्ण गीत। संगीतकार स्नेहल भाटकर यांनी या जोशपूर्ण गाण्यासाठी नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीतासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या राम मराठे यांच्या जोमदार आवाजाचा केलेला वापर या गाण्याला स्फूर्ती प्रदान करतो। ऐकूया राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे सुंदर स्फूर्तीगीत भक्तिगीत। जय जय जी बजरंग कपिवर श्री हनुमंता।

मंडळी, श्रमालाच देव मानणारी आपली संस्कृती, मानवी जीवन जर सुखी बनवायचं असेल तर श्रम कष्ट या गोष्टींना महत्व मिळायलाच हवं. कष्टाचे महत्व पटवून देताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निष्फळ. कवी विंदा करंदीकर आपल्या पवित्र मजला या काव्यातून श्रमाची प्रतिष्ठा सांगताना म्हणतात, पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसविणारी, पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी. यानंतर ऐकूया मंडळी श्रमाचं महत्व सांगणारं एक सुंदर गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. या गीतामध्ये आपली धरणी माता मागते आहे आपल्या मानवांच्या कष्टांचा मेहनतीचा घाम. हे गीत पृथ्वीच्या म्हणजेच अन्नदात्री मातृभूमीच्या दृष्टीच्या कोनातलं आहे. हे गीत तिच्या मनोगतासारखं आहे, एक चेतावणी, एक आवाहन आणि एक उपाय सांगणार. मानवाला उद्देशून ती सांगते आहे की केवळ अश्रू किंवा दयेने काहीही साध्य होणार नाही, तर श्रमाचं महत्व ओळखावं लागेल. हे नवयुग आहे, इथं कृती कष्ट आणि घाम हाच खरा मंत्र आहे. भावनिकतेपेक्षा कर्तृत्व अधिक महत्वाचं आहे. हे गीत म्हणजे मातृभूमीचं आत्मभान आणि तिचं मानवाला उद्देशून असलेलं स्पष्ट भाष्य आहे. ती म्हणते, मला केवळ रडणाऱ्या डोळ्यांची दया नको, मला तुझ्या मेहनतीचा, श्रमाचा, घामाचा साक्षात्कार हवा. कारण तुझ्या दुःखावर, तुझ्या संकटावरचा उपाय माझ्याकडेच आहे, पण त्यासाठी तुला मला हलवावं लागेल, नांगरावं लागेल आणि कष्ट घ्यावे लागतील. धरणी मातेचं ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे स्फूर्तिगीत संगीतकार स्नेहल भाटकर यांनी राग मालकंस या रागात स्वरबद्ध केलं असून गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. आणि चित्रपट 1959 सालचा अन्नपूर्णा ऐकूया रसिक हो.

आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली एक सुंदर गवळण. शृंगार रसावर डुंबलेला लावणीचा फड आणि भक्तिरसात चिंब झालेले भजनी मंडळ या भिन्न अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी गायलं जाण्याचं भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभतं मंडळी. ही गवळण म्हणजे प्रेमात आकंठ बुडून गेलेल्या दोन प्रेमिकांचं भाववर्णन आहे. यमुनेवरून येणारं वारं राधेच्या कानातली कुंडलं हलवीत आहेत. ती इकडे तिकडे पाहत डोळे उडवत डोळे मोडत चालली आहे. हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर तिच्या अंतरीची स्थिती आहे. ती कृष्णप्रेमात भक्तिभावात इतकी गुंतली आहे की तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीत तो अनुभव प्रकट होतो आहे. राधेचं हे चालणं मोहक आहे. तिला पाहून श्रीहरीचं भुलणं अगदी स्वाभाविक आहे. राधेची भूल एवढी पडली आहे की आपला हरी दूध काढायला गायीच्याऐवजी बैलापाशी गेला आहे. या दोघांची मनं एकमेकात किती मिसळून गेली होती बघा. तिकडे हरीला पाहून त्याची भुरळ पडलेली राधिका आपल्या मंदिरी जाऊन रिकामाच डेरा घुसळू लागली आहे. प्रेमाची केवढी बघा ही एकरूपता. हरी राधेला प्रिय आणि राधा हरीला प्रेमळा. शृंगारातील नर्मविनोद सुद्धा नाथ महाराजांनी येथे सुंदरपणे साधला आहे. तिच्या हृदयात त्याचा ठाव आणि त्याच्या हृदयात हिचा भाव असं प्रेमाचं अगदी अद्वैत झालेलं असतं. या प्रेमाचा दंश झाला की राधा ही राधा राहत नाही आणि हरी आपलं हरी पण विसरून जातो. ती स्वतःला शोधायला निघते आणि हरीला सापडते आणि हरी तिला भेटायला निघतो तेव्हा स्वतःलाच हरवतोही सापडतोही आणि स्वतः भगवान असल्यामुळे पुन्हा दशांगुळे उरतोही. पण रसिकांनी या प्रणयरसात वाहून जाऊ नये म्हणून संत एकनाथ महाराज गवळणीच्या शेवटी सांगतात, मन मिळाले से मना एका भुलला जनार्दना. अरे राधा आणि हरीचे हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसंच आहे. हा अभंग फक्त राधाकृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करणारा नाही तर तो भक्तियोगाचं अत्यंत उन्नत रूप सादर करणारा आहे. संत एकनाथ महाराजांनी राधेच्या माध्यमातून भक्ताच्या ईश्वर प्रेमातील स्थितीचं उदर्शन घडवलं आहे. जिथं सौंदर्य लज्जा समर्पण विस्मरण आणि पूर्ण तादात्म्य या सर्व भावना एकत्र मिसळून एक अद्वितीय भक्तिरस प्रगट होतो. संत एकनाथांनी राधाकृष्णांच्या लीलामध्ये भक्त आणि ईश्वराचं एकात्म्य दाखवलं आहे. भक्त म्हणजे राधा आणि भगवान म्हणजे कृष्ण दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत ही द्वैताचा शेवट आणि अद्वैताची सुरुवात आहे. संत एकनाथ सांगतात की अशी ही प्रेम ओढ समर्पण आणि भक्तीची आवड राधेला मिळाली आहे. हीच ती भक्तीची परिसस्थिती आहे जिथं सर्व लौकिक विचार मागे पडतात आणि केवळ भगवंताचं चिंतन उरतं. ऐकूया श्रोते हो संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली ही गवळण. संगीतकार आणि गायक आहेत स्नेहल भाटकर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: संगीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचा, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
3: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
9: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
9: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
8: विश्वास नाशिक करंजा,
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण बघता की जनावरांच्या अंगावर गोचिड, गोमाशा, उवा यासारखे दिसायला लागले, तर यापासून जनावरांमध्ये दूध उत्पादन फार कमी होते आणि जनावर नेहमी खंगत जात असत. तर यामध्ये गोचिडापासून होणारे जे रोग आहेत, तर याला असे रोग आहेत की यामध्ये बॅबोसियासिस, थायलोरियासिस, सरा, ॲनाप्लाझ्मॉसिस यासारखे रोग जनावरामध्ये होतात. तर यामध्ये बॅबोसियासिस नावाचा जो रोग आहे, हा आजार बॅबोसियस नावाच्या परोपजीवीमुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर जनावरा लक्षणे जर बघितले, तर जनावरास अचानकपणे 105 ते 106 फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. लघवीचा रंग कापीच्या कलरसारखा होतो. जनावर खातपीत नाही व रवण करत नाही. जनावरामध्ये अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कधी कधी काविळाची लक्षणे दिसून येतात व त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर 10 ते 12 दिवसामध्ये दगावतो. यावर आपण जर उपचार करतो म्हटलं तर बेरिनिल सारखे इंजेक्शन जनावरांना आपण दिल्यास त्याचा जनावराला फरक दिसून येतो. यामध्ये दुसरा रोग म्हणजे थायलोरियासिस. थायलोरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील आजाराने रक्तशोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथे वाढ होऊन हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या व पूर्वी गोचिड नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आर्थिक नुकसान भयंकर होते. आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाई म्हशी दूध उत्पादन कमी होते. यामध्ये लक्षणे जर बघितले आपण तर जनावरास जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. पायाजवळील लसीग्रंथावर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर

0: रोग म्हणजे सरा. सरा हा रोग माशाद्वारे फैलावणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढणाऱ्या ट्रिपोनो सोमा इवानसा नावाच्या परोपजीवीमुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोट्याजवळ घाण पाण्याची डबकी असणाऱ्या ठिकाणी, हिरव्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. ह्या माशा रोगांचा जंतूचा प्रसार करतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 पर्यंत फॅरनहाइट ताप असतो व तो चढ उतार होत असतो. जनावर अस्वस्थ होते, डोळ्यातून घाण वाहते, भूक मंदावते व दूध उत्पादनही घटते. नाकातून घाण व तोंडातून लाळ पडते. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालावते. जनावरे गोल फिरतात, वेडसरपणाची लक्षणे दाखवितात व भिंतीस धडका घेतात किंवा जोरात आपडतात. अतितीव्र स्वरूपातील आजार असल्यास जनावर तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये इंजेक्शन ट्रायक्विन 2.5 ग्रॅम कातडीखाली टोचल्यास इंजेक्शनचा फरक पडू शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्याचा नायनाट करावा. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावयास सोडू नये. शेतकरी बंधूंनो, यामध्ये चौथा जो रोग आहे तो म्हणजे ॲनाप्लाझ्मोसिस. संकरित जनावरे तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून ॲनाप्लाझ्मोसिस या रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतूस रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचिड, टॅबनॅस, माशा व डासांच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जर पाहण्या झालेत तर जनावरांना जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. जनावरची भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. जनावरे रवण करीत नाहीत व वरच्या वर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीडची लक्षणे दाखवतात. सुरुवातीस बद्धकोष्ठता व नंतर हगवण्याची लक्षणे दाखवतात. शेतकरी बंधूंना निदान जर करायचे झाल्यास यामध्ये रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेतून पाठवून रोग निदान करावे. यामध्ये उपचार जर सांगावेस झाल्यास जास्त मात्रेमध्ये टेट्रासाइक्लिनचे इंजेक्शन 5 ते 7 दिवस द्यावी.
1: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत, वसंत प्रभू यांचं. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

क्या यही

0: अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख होणवा या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात स्वागत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शेगुडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिकहो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, गेल्या काही वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत होतो, त्यामध्ये आता थोडी भर पडलेली आहे, ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि आपण आता नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा विनोबाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्या शाळांमधल्या शिक्षकांना सुद्धा पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जातो। आणि अशाच मनपाच्या शिक्षकांना आपण भेटणार आहोत। आतापर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत आलो, पण इथून पुढे जिल्हा परिषदेचे शिक्षक, त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक सुद्धा आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटायला येणार आहेत आणि त्यांचा सुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला या माध्यमातून जाणून घेता येणार आहे। तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेल्या श्रीमती रंजना सखाराम मांडे मॅडम भेटायला आलेल्या आहेत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
8: धन्यवाद मॅडम।
7: किती वर्षापासून आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
8: साधारण 31 वर्ष मला झाली आहेत। 1995 पासून मी या सेवेत आहे।
7: बर, काय ठरवलं होतं शिक्षिकाच व्हायचं असं ठरवलं होतं?
8: हो, तसं आमच्या वेळेला 10वी नंतर डीएड होतं आणि मग 10वी नंतर शिक्षिका बनायचं असंच ठरवलेलं होतं।
9: मी शिक्षिका होणं हे माझ्या आईचं स्वप्न असलं तरी माझ्या मामांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले, कारण माझं पूर्ण शिक्षण मामांकडेच झालं। तसेच आम्हाला पोस्ट शेअरिंग करण्यासाठी आमच्या मुख्याध्यापिका माननीय मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभते।
7: मग लग्न आधी तुम्ही जॉबला लागलात का लग्नानंतर?
8: ती एक अशी गोष्ट आहे मॅडम की माझं लग्न आणि सर्व्हिस दोन्ही एकाच दिवशी होतं।
7: अरे वा,
8: म्हणजे 5 जूनला आम्हाला शाळा ओपन होणार होत्या तर त्याच्यासाठी ऑर्डर घ्यायला बोलवलं आणि माझं लग्नाची तारीखही 5 जूनच होती, 5 जून 1995। मग तत्कालीन जे आमचे प्रशासन अधिकारी होते एस ए पाटील साहेब, त्यांच्याशी भेटलो, ते बोलले की ठीक आहे तुम्ही लग्नाची पत्रिका जोडवा, अर्ज द्या आणि मग नंतर रुजू व्हा। म्हणजे हळद उतरून लगेच मी ऑर्डर घेतली 6 तारखेला आणि 7 तारखेला मी जॉईन झाली 7 जून 1995।
7: वा,
8: म्हणजे लग्न आणि नोकरी एकाच वेळेला,
7: किती छान ना। म्हणजे असा योगायोग
8: योगायोग माझ्यासाठी दोन्ही महत्वाच्या गोष्टी,
7: अगदीच अनोखा असा आहे। वा बरं, आणि पहिलं पोस्टिंग मग कुठे झालं आणि नंतर मग पुढचा प्रवास कसा झाला?
8: पहिले माझी जॉईनिंग होती ती मनपा शाळा क्रमांक 22 रंगारवाडा येथे होती। त्याच्यानंतर 1995 ते 1997 मी रंगारवाड्यातच होती। त्याच्यानंतर प्रशांत नगर, मला 1997 डिसेंबरमध्ये मी प्रशांत नगरच्या शाळेत आली आणि तिथून मग माझी अंबडला बदली झाली 2011 मध्ये।
7: बर,
8: तेव्हा आमच्या शाळेचा क्रमांक 73 होता, आता 78 आहे।
7: बर, आणि मग तेव्हापासून एकाच शाळेत आहात?
8: हो, तेव्हापासून मी तिथेच आहे।
7: बर, कितवी पर्यंतची मुलं आहेत आणि तुम्ही कुठले कुठले विषय शिकवता?
8: अच्छा, मग आमच्या शाळेमध्ये तसं 1 ते 8वीचे वर्ग आहेत आणि पदवीधर शिक्षक आहेत वर्षा वर्गांसाठी। माझ्याकडे 1 ते 5वीचे वर्ग येतात। आता सध्या मी आता 2रीच्या वर्गाला शिकवते।
7: बर, आणि आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट पण झाले असतील आणि त्यामध्ये आता हा विनोबाचा प्रोजेक्ट आला, तर जेव्हा सुरुवातीला तुम्हाला समजलं अगदी काही महिन्यापूर्वी शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि लगेचच विनोबाची ओळख झाली,
10: मग सुरुवातीला ऐकल्यावरती काय वाटलं होतं की परत एक ऍप परत ते सगळं?
8: नाही
10: वाटलं
8: तसं काही नाही, कारण कुठली गोष्ट आली की सकारात्मकतेने स्वीकारायचं असा माझा तरी स्वभाव आहे. त्याच्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळेल बुवा. नवीन म्हणजे ज्या मॅडम आल्या आमच्याकडे तविदा मॅडम, त्यांनी या ऍप बद्दल आम्हाला सविस्तर छान अशी माहिती दिली. आमच्या मार्गदर्शिका आमच्या माननीय प्रशासन अधिकारी मॅडम यांनी त्या मॅडमला आमच्याशी कोऑर्डिनेट केलं, म्हणजे पाठवलं, आणि सविस्तर माहिती त्या मॅडमने आम्हाला दिली. आणि त्याच्यातून मग कळलं की आपल्या मुलांना म्हणजे एरवी आम्ही करतच होतो, पण मग आपला वर्गाचा ग्रुप असेल, शाळेचा ग्रुप असेल, काहींचं युट्यूब आहे, युट्यूबवर असं प्रसिद्धी म्हणून नाही पण एक व्यासपीठ आमच्या मुलांना कुठेतरी मिळावं. तर हे ऍप आल्यानंतर कळलं आम्हाला की पूर्ण जिल्हाभर आहे आणि महाराष्ट्रात तर सगळ्याच शाळांमध्ये आहे. तर आपल्या पोस्ट ह्या म्हणजे आपल्या मुलांच्या ज्या कलागुण आहेत म्हणजे याच्यामध्ये बरीच सदर आहेत, त्याच्यामध्ये आपण पोस्ट करू शकतो आणि आपली मुलं कुठेतरी त्या व्यासपीठ मिळेल मुलांना आणि सगळे बघतील आपल्या मुलांच्या कलागुणांना. त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला. ऍप आलं म्हणजे काही आम्ही हे नाही झालं की अजून एक तशी कामं खूप आहेत, सगळं होत हँडल म्हणजे तसं काही नाही.
10: आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर मग मुलांचे व्हिडिओ काढायला सुरुवात झाली असेल, त्यांच्यासाठी पण हा सगळा प्रवास नवीन आहे. मग त्यांना समजून सांगणं, त्यांच्या पालकांना समजून सांगणं अशी कधी वेळ आली?
8: नाही, मुलं तर ऑलरेडी तयारच असतात, खूप उत्साही मुली आहेत आमच्या शाळेतल्या, म्हणजे त्यांना असं नॅचरलही आम्ही अनुभव देतो, जे शैक्षणिक अनुभव देतो त्याचेही व्हिडिओ वगैरे आम्ही ठेवतो. दप्तरमुक्त शनिवारी आम्ही जे उपक्रम घेतो त्याचे व्हिडिओ, म्हणजे मुलांना विनोबा ऍप असं समजावलं आम्ही, पण मग ते जे व्हिडिओ काढताना तसं काही नाही, मुलांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो आणि मुली त्यांना तर आवडतं सगळं उपक्रम म्हटलं की, आणि मग त्या दृष्टीने आम्ही हे सुरू केलं.
10: बर, तुम्ही आतापर्यंत किती व्हिडिओ बनवले आणि किती पोस्ट शेअर केल्या?
8: हा, विनोबा ऍप साठी म्हणजे तसे व्हिडिओ भरपूर बनवलेले, पण विनोबा ऍप साठी म्हणाल तर आतापर्यंतच्या माझ्या 5-6 पोस्ट झालेल्या आहेत आणि त्या शेअर करून आता ह्या मंथ ऑफ द पोस्ट मध्ये माझी निवड झाली, याचा खूप आनंद सगळ्या शाळेलाच आम्हाला झालेला आहे.
10: आता कुठला व्हिडिओ तुम्ही शेअर केला होता, म्हणजे काय विषय होता ज्याच्यावर तुम्हाला पुरस्कार मिळाला?
8: आता मी 3 व्हिडिओ टाकले. सुरुवातीला एक फोटो पोस्ट केला होता स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचा, जी मुलगी काव्या कांबळे आपल्या मंथन परीक्षेमध्ये आता पहिलीमध्ये ती राज्यस्तरावर आली, त्याचा फोटो मी अपलोड केला. पहिली पोस्ट माझी तीच होती जुलैमध्ये. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये मी कविता सादरीकरण मुलांना बाहेर, पावसाची पाऊस कविता आहे आम्हाला येतं दुसरीला, ती मुलींना बाहेर नेऊन पावसाच्या वातावरणात कागदी होड्या वगैरे बनवून अतिशय सुंदर मुलींनी कृती अभिनय केला आणि त्यांनी सांगितलेल्या निर्धारित वेळेमध्ये ती पोस्ट म्हणजे तो व्हिडिओ पूर्ण करून ती पोस्ट मी केली. आणि अजून आपलं दीप अमावस्या आमच्या शाळेमध्ये जी साजरी झाली त्याच्यात आम्ही जी आरास केली होती दिव्यांची आरास वगैरे, मग वर्गवार मुलींना नेऊन तेथे दिव्याचा श्लोक आपलं शुभंकर होती, अशा पद्धतीने त्या पोस्ट मी टाकल्या होत्या. कदाचित त्यातूनच मूल्यमापन झालं असेल आणि पोस्ट ऑफ द मंथ असा पुरस्कार म्हणजे त्यांनी दिला.
10: जेव्हा तुम्हाला कळलं की आताच ऍप सुरू झालंय आणि लगेचच आपल्याला पुरस्कार जाहीर झाला, काय वाटलं तेव्हा?
8: पहिलं म्हणजे एक प्लेझंट सरप्राईजच होतं ते माझ्यासाठी तरी. मॅडमचा फोन आला मला शाळेत, पण मोबाईल पर्स मध्येच माझं काही उचलला गेला नाही. मग आमच्या शाळेतले सर पण आहेत, त्यांच्या फोनवर मॅडमने कॉल केला. सर आले सांगायला, म्हणाले तुमचा एक फोटो पाहिजे आहे त्यांना. तर मी काही बघितलं नाही, मी फोटो त्यांना सेंड केला, पासपोर्ट फोटो. आणि घरी आल्यानंतर मला पुन्हा त्या मॅडमचा कॉल आला की पोस्ट ऑफ द मंथ म्हणून तुमची निवड झाली आहे. तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला आणि आज तुमच्या बरोबर बोलण्याची इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, तोही आनंद अजून वेगळा आहे.
10: आता अर्थातच लहान असो मोठं असो, आपल्याला कुठल्याही वयात कुठलीही कामगिरी केल्यानंतर जर का कौतुकाची थाप मिळाली तर अजूनच उत्साह वाढतो, मग त्याला वयाचं काही बंधन नाही. मग आता हे मोटिवेशन घेऊन पुढे काय करायची इच्छा आहे?
8: पुढे आपलं आलेलं काम प्रामाणिकपणे करत राहणं ते जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करत राहणार.
10: वा मस्त. छोटी छोटी मुलं आहेत दुसरी
8: दुसरी,
10: त्यामुळे त्यांना सांभाळणं कधी अवघड जात?
8: अवघड तर आहे, कारण हल्लीची मुलं इतकी म्हणजे हे झाली आहेत ना, खूप इतकी चंट आहेत की ज्ञानाचं आपण म्हणतोय की विस्फोट झालाय, सगळ्या बाजूने ते ज्ञान ग्रहण करतायत, फक्त त्यांना संस्काराची जोड देणं आणि पुढे त्यांच्या क्षमता वगैरे जाणून की हा मुलगा नेमका कशात आहे, ही मुलगी नेमकी काय करू शकते, तिथे पुढे तिला गाईड करणं एवढं आहे. अवघड आहे पण जमतंय तसं.
10: जेव्हा पास आउट झालेले विद्यार्थी येऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही ह्या पदावर आहोत त्या पदावर आहोत, तेव्हा कसं वाटतं?
8: खूप छान वाटतं मॅडम. आमचे माजी विद्यार्थी अजूनही येतात वाढदिवसाच्या दिवशी, शिक्षक दिनाच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आम्हाला आवर्जून भेटतात. नाही भेटणं झालं तर एक मेसेज फोन सुद्धा त्यांचा येतो. आणि खरंच म्हणजे आपली मुलं यशस्वी झाल्यानंतर जो आनंद असतो तोच आनंद या मुलांकडे बघून पण होतो.
10: एवढ्या वर्षात काही अविस्मरणीय घटना, एखादा लक्षात राहिलेला प्रसंग असं काही सांगा असं वाटतो विद्यार्थ्यांच्या बाबतीत?
8: विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं तर माझा एक विद्यार्थी आहे, छोटाच आहे म्हणजे आता मोठा झालाय. लहान असताना जेव्हा शिकवायची मी तेव्हा

0: तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो आहे. तर एकूणच आतापर्यंतचा प्रवास खूप छान आहे, इन्स्पायरिंग आहे. यापुढेही असंच कार्य होत राहू अशा सदिच्छा देते. आणि आज आपण इथे आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि इतका वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. थँक्यू. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेच्या श्रीमती रंजना सखाराम मांडे ह्या शिक्षिकांशी गप्पा मारल्या, ज्या सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक ह्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि विनोबाचा त्यांचा अनुभव कसा होता या विषयावरती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नितीन मुकेश आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. अंजान यांचं हे गीत आहे ईश्वर या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
4: जय श्रीराम, जय श्रीराम. भक्तजनों, कल हम धनुष भंग के प्रसंग पर ठहरे थे. श्री राम ने एक पल में शिव धनुष तोड़ दिया. धनुष टूटने की टनकार से ऐसी प्रतिध्वनि हुई कि तीनों लोग कांप उठे. उस पल का वर्णन तुलसीदास जी ने बड़ी गहराई से किया है. भारत

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि कांचन यांच्या आवाजात धर्मात्मा या चित्रपटामधला इंदिवर यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात दो नंबर के आमिर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदीवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाँ की मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ri ta da na ri ta da na nu ta na na ri ta da na nu ta na na ri ta da na nu ta na na ri ta da na

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बेवफाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, इंदीवर यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: ऐकूया मोहित चव्हाण यांच्या आवाजामध्ये स्वानंद किरकिरे यांचं गीत. बर्फी या चित्रपटामधील गीताला संगीत आहे प्रीतम चक्रबोर्ट.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वश.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
3: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
2: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण जर मनानं स्वीकारलं की जे आपल्याला अपेक्षित आहे ते पूर्णता मिळेलच असं नाही, तर मनाची चिडचिड कमी होते। अनेकदा आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर उगीच नको इतकं विचार मंथन करतो, काही गोष्टी मनातून काढूनच टाकत नाही आणि मग तो घाव घेऊनच मन आपलं फिरत असतं। इथेच आपण स्वतःला समजवायला हवं, अरे यही तो जीना है यार।

देशपांडे यांचं जीवनाबद्दलचं मत. ते म्हणतात, मोकळ सोड स्वतःला जरा, कधीतरी मोकळ होत जा, हलक वाटेल तुझच तुला, मन रिकाम करत जा, जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुद्धा रमत जा, आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा. काय आहे आयुष्य अजून, काय आहे आयुष्य अजून, निदान मनातलं वाटत जा, पहा किती फरक पडतो, आनंद तेवढा लुटत जा. पार्टी नकोय, पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा, काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा.

या आठवणीनं नको तेव्हा मनाच्या पटलावर लख्खपणे दिसतात चांदण्यांसारख्या. मग काय करायचं? स्वतःला पारखायचं, सांगायचं. जीवनात चुका अपयश हा प्रगतीचा भाग असतो, कारण कोणीही यांना सामोरं न जाता यशस्वी होऊ शकत नाही. पटतंय ना? कुणीतरी म्हणाले, मी निघालो सुखाच्या शोधात पण वाटेत दुःख भेटलं. म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही.

जीवनात फक्त आनंदासाठी काम करायचं ठरवलं तर आनंद मिळेलच असं नाही. एक गोष्ट आठवली बघा, एक श्रीमंत माणूस आनंदाचा शोध घेत सर्वत्र फिरतो पण मन मात्र आनंदी होतच नाही. एकदा तो बसमध्ये बसतो तेव्हा त्याची नजर अतिसामान्य अशा कामकरी माणसाकडे जाते.

जो माणूस सतत आपली बस मधली जागा दुसऱ्यांना बसायला देतो। शेवटी न राहून या आनंदाच्या शोधार्थ निघालेल्या माणसानं त्याला विचारलं, तू असं का करतो? तर तो म्हणाला, माझ्याजवळ दुसऱ्याला देण्यालायक काही नाही, मग मी माझ्याजवळ असलेली जागाच कुणाला तरी बसायला देतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला समाधान देतो। कुणाला काही दिलं की मनाला जो संतोष मिळतो तो खूप महत्त्वाचा।

आयुष्य हे निसर्गच आहे. आता बघा, किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि केव्हा समर्पित व्हायचं ठरवलं तर आयुष्य नंदनवन आहे. तर या नंदनवनात फेरफटका मारूया. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात विजय सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं आणि हे गीत ऐकूयात खून खून या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत हम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: सुपान या चित्रपटामधलं शब्दरचना रवींद्र रावल यांची, स्वर आहे विनोद सहगल आणि आशा भोसले यांचा, संगीतकार राम लक्ष्मण.

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीये, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. मिली या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. ही गीत रचना आहे योगेश यांची. संगीतकार सचिन देवबर्मन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, हिसाब खून का, या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: यार दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय
3: अरे मग दे ना एवढा का विचार करतोयस
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो
2: ते कसं काय
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर
2: हो लगेचच कॉल करतो
4: गुरु या चित्रपटामधलं गुलजार ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत संगीतकार ए आर रहमान हे गीत गायलं आहे श्रेया घोषाल

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
2: गोरी के आंचल में

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषण अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषण अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान, कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते, तसेच दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हं. जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो, तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र व्यवस्थित गोळा करून ठेवले की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली आहे की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारी आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती, त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात, दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे.
हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक विलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम, इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावी, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 degree पासून ते 20 degree पर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्राय करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळ्याचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे. तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत. आणि कोरियात भरपूर चालावे लागते, त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त म्हणून काहीच घेऊन जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी, असा आजचा हा भाग झाला. आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक, तुमचं जगणं तुमचा आवाज यात स्वागत गणेशाचे भाग 2 हा कार्यक्रम सादर करत आहोत. सहभाग ॲडव्होकेट सौभाग्यवती अंजली महाजनी. तर मंडळी नमस्कार. खरं तर आपला हा गणेशोत्सव आरंभ होण्याच्या जरा आधीपासूनच आपल्याला बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. नंतर बाप्पांना सुखावह आणि साजरे असे मखर तयार करण्याच्या उत्साहात आपण असतो आणि मग 14 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन झाले. त्या परमानंदात 5 दिवस बघता बघता संपन्न झाले आणि आता आपण त्याचे पूजन सुरू असतानाच त्याची महती लक्षात आणणारे. बाप्पाचे स्वरूप असे आहे की

गणेशोत्सवात गणेशाला वंदन करून गणेशाच्या ओंकार प्रधान रूपाचे दर्शन घेऊन मग बाल गणराज आपल्या पायातील घागऱ्या रुणझुणत नृत्याचे पदन्यास करत असल्याने त्याचा नाद हा स्वर्गलोकी पोहोचतो आहे. अतिशय सुंदर असे भरदरी पितांबर नेसून तुंदिल तनू बाल गजानन अतिशय लावण्यमय आणि साजरा दिसत आहे आणि अतिशय चपळतीने नृत्य करत आहे ते आज आठवते ते असे की

अशा या रंगलेल्या गणेशोत्सवात गणेश स्वरूपांचे दर्शन घेतल्यावर सगळ्या त्रिभुवनाला उजळणारे आणि सर्वांच्या मनाला प्रकाशवणारे आणि सुमधुर पैंजणाचा नाद करणारे आणि हृदयाच्या तालावर डोलावणारे नृत्य गजानन साकार करत आहे. सप्तसुरांनी प्रार्थना केल्याने या विश्वाच्या रंगमंचावर दाही दिशांना थरथरवणारे आणि उषा आणि निशेला चकित करणारे असे नृत्यगीत आज स्मरत आहे ते असे की

असे हे अतिशय सुरेख असे सूर या गणेशोत्सवात लागलेले आहेत. आणि आता मंडळी, गणेशोत्सवाचे वर्णन करताना अष्टविनायकांची आठवण येणे ही अगदी अपरिहार्य आहे. उत्साहाने, आनंदाने, भक्तिभावाने साजरा केलेला गणेशोत्सव आपल्याला पावतो, मनाला संपृक्त करतो आणि अष्टविनायकांचे दर्शन घेण्यास प्रेरित करतो. त्याचे महत्त्व या पुढील गीतात असे सांगितले ते

आपण आतापर्यंत विविध गणेश स्तवनं ऐकली. तसेच बाप्पाबद्दल सांगताना माझी मैत्रीण अशीही एक सांगते की बाप्पा हा एक सुखकर्ता असतो, दुःखहर्ता असतो. आणि सुखकर्ता दुःखहर्ता ही त्यांनी रामदास स्वामींनी केलेल्या रचनेतील निर्वाणी रक्षावे असे जे आरतीतील शब्द ऐकले की क्षणभर मन थबकतं. येऊन गेलेली सगळी संकटं आणि त्यातून बाहेर पडलेलो आपण असे सर्व त्या निमिषार्धात मनात तरळून जातात. अगदी 10 दिवस दररोजच हा परिपाठ असतो. बाप्पावरील श्रद्धेला बळकटी देणारा हा क्षण असा असतो की तो बाप्पा आपल्या पाठीशी आहे, तो असतो आणि राहणारच हा ठाम विश्वास वाटतो. कधी कधी असे निर्वाणीचे क्षण आयुष्यात येतात तेव्हा मनाची दोलायमान स्थिती होते. काय योग्य काय अयोग्य खरेच समजत नसतं. अशा वेळेस निर्वाणीचा क्षण रक्षिण्याचा क्षण आणि तो बाप्पा असे रक्षितोच आणि योग्य निर्णय देतो आणि आपण त्याच्या पंखाखाली सुरक्षितपणे आळवत

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: धंदा आहे रोजचा कॅश फ्लो आहे मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 रोज थोडं भरा व्यवसाय मोठा करा कॉल करा 91300208888

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर. धंदा वाढवायचाय पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष.
0: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16।
10: रसिक श्रोते हो, नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते, अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे। होते हो, सध्या आपली पहाडी या रागाची मालिका सुरू आहे। या रागातील विविध गीत प्रकारांची ओळख आपण करून घेत आहोत। होते हो, पहाडी हा राग बिलावल थाटातून आलेला असून म्हणायला या रागात सर्व स्वर शुद्ध तर येतात, परंतु कोमल शुद्ध गंधार, कोमल शुद्ध ऋषभ, कोमल शुद्ध निषाद अशा जोड्या सुद्धा या रागात घेतल्या जातात। श्रोते हो, सर्वप्रथम ऐकूया या रागाचा स्वर विस्तार।

श्रोते हो, या रागातील कोमल शुद्ध स्वरांचा समूह आला की सुरांचा एक झोकाच तयार होतो. मग हा झोका आपल्याला कधी डोंगर दऱ्यांमध्ये, तर कधी उंच पठारावरती, तर कधी खळखळत्या पाण्यात घेऊन जातो. श्रोते हो, आज आपण या रागातील काही युगल गीते ऐकणार आहोत. तसं बघायला गेलं तर प्रत्येक संगीतकाराला पहाडी या रागात संगीत रचना करण्याचा मोह झाला आहे, इतका हा राग गोड आहे. श्रोते हो, एस डी बर्मन यांनी संगीत दिलेलं एक गाणं ज्वेल थीफ या सिनेमासाठी. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि महम्मद रफी.

श्रोते हो, या गाण्याचे गीतकार होते आनंद बक्षी. आज आपण आनंद बक्षी यांचीही माहिती करून घेणार आहोत. आनंद बक्षी खरं तर मुंबईला आले ते गायक व्हावे म्हणून, परंतु त्यांना पहिली संधी मिळाली ती गीतकार या कामासाठी, त्यामुळे पुढे ते गीतकार म्हणूनच प्रसिद्ध झाले. श्रोते हो, ऐकूया आनंद बक्षी यांनीच रचलेलं अजून एक गाणं, आराधना या सिनेमासाठी. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार आहेत SD बर्मन.

चक्क 40 वेळा फिल्मफेअर अवॉर्डचं मानांकन म्हणजे नॉमिनेशन मिळालं आहे. त्यापैकी 4 वेळा ते फिल्मफेअर अवॉर्डचे मानकरही ठरले आहेत. बघा, शमशाद बेगम पासून तर अलका याज्ञिक पर्यंत आणि मन्नाडे पासून तर कुमार शानू पर्यंतच्या सगळ्या गायकांनी आनंद बक्षी यांची गाणी गायली आहेत. म्हणजे बघा, अनेक गायक आले आणि गेलेही, परंतु गीतकार मात्र आनंद बक्षी हेच राहिले. श्रोते हो, आनंद बक्षी यांचं एक अजून एक गाणं ऐकूया, राग आहे पहाडी

श्रोते हो, या गाण्याचे संगीतकार होते आरडी बर्मन आणि चित्रपट होता आपकी कसम. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि किशोर कुमार. श्रोते हो, आता ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं, एक नजर या चित्रपटासाठी. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

श्रोते हो, मादकता, बेभानपणा, आर्जव, प्रेम, प्रेयसीचं लावण्य या सर्व गोष्टी सांगण्यासाठी राग पहाडी इतका बोलका राग कोणता असणार बरं? श्रोते हो, राम तेरी गंगा मैली या सिनेमासाठी एक गाणं रवींद्र जैन यांचं संगीत आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. या गाण्याचे गीतकारही आहेत रवींद्र जैन.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया ताजमहाल या सिनेमासाठी एक गाणं. संगीतकार आहेत रोशन आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि महम्मद रफी.

0: हो आता वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता एका नवीन रागाची ओळख करून घेण्यासाठी कार्यक्रम स्वर संध्या. तोपर्यंत नमस्कार.
1: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: बाजार या चित्रपटामधलं जगजीत कौर यांचं गीत आता ऐकणार आहोत पमेला चोप्रा यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं महासती सावित्री या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं. संगीत दिलं आहे अविनाश व्यास यांनी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार अन्नू मलिक. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फारुख कैसर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत इल्झाम या चित्रपटामधलं. शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहिरे, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे प्रथमा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या. काय तर मग, आजची कथा ऐकायला उत्सुक आहात ना? चला तर मग आजची कथा ऐकूया. मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की हत्ती एवढा मोठा गणपती आणि त्याचं वाहन कोण? चक्क छोटासा उंदीर. पहिल्यांदा विचार केला तर ही जोडी थोडी विचित्र वाटते, पण यामागे एक सुंदर प्रतिकात्मक अर्थ सांगितला जातो. उंदीर म्हणजे सतत इकडे तिकडे धावणारं चंचल मन आणि इच्छा. गणपती त्या उंदीरावर स्वार आहेत, म्हणजे बुद्धी आणि विवेकाने आपल्या चंचल मनावर नियंत्रण ठेवावं. काही पौराणिक कथांमध्ये मूषक हा एका असुराच्या रूपांतरणाशीही जोडला जातो. त्यामुळे बाप्पाचा मूषक आपल्याला एक गोष्ट सांगतो, इच्छा कितीही असो त्यांच्यावर स्वार होण्याची ताकद विवेकात असते. तर मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट. आता आपण उद्या भेटूया गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ॲप आता गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे. या ॲपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता. तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रिटा सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: आप आराम कीजिए, मैं अभी आता हूं.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम.
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय

0: exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 170। जय जय रघुवीर समर्थ, देहे बुद्धि हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तये वस्त

श्रोतेहो, इथून पुढे 5 श्लोकात समर्थ वेदांत विचार मांडतात. वेदांच्या अखेरच्या भागात ज्ञानकांड आहे, यालाच वेदांत म्हणतात. हा वेदांत सिद्धांतात्मक आहे बर का, त्याला अद्वैतवाद असेही म्हणतात. या अद्वैत तत्वज्ञानानुसार जीव आणि ब्रह्म तसेच जग ही सृष्टी आणि परमात्म स्वरूप या दोन भिन्न गोष्टी नाहीत. परमात्माच जगाच्या रूपाने सगळीकडे विलसत आहे, असे या तत्वज्ञानाचे सार आहे. श्रोतेहो, या श्लोकात समर्थांनी हे अद्वैत तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. समर्थ म्हणतात, अनंत जन्मांच्या संस्कारांनी या मनात असलेल्या देहबुद्धीचा आपण त्याग करावा. पण हे सोपे नाही. आपले मन हे ज्ञानरूप परमात्म्याकडे पाठ करून बसलेले आहे. वासना भोग यासाठी देहाला जी इंद्रिये दिली आहेत, ही इंद्रिये या मनाला बाहेरच्या जगात ओढत आहेत. त्यामुळे हे मन बहिर्मुख राहते. अगदी नियमित नाम उपासना करणारी मंडळीही अचानक आलेल्या दुःखांनी संकटांनी विचलित होतात. पण श्रोते हो, या मनाला अंतर्मुख करण्याचा हळूहळू सराव केला पाहिजे. ज्ञानबोधाने, म्हणजेच मी आत्मा आहे आणि हा आत्मा परमात्म्याचाच अंश आहे, या ज्ञानबोधाने मनाला समजावण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ सांगत आहेत. ब्रह्मम सत्यम जगत मिथ्या हे विचार म्हणजे खरा विवेक आहे. समर्थांनी मागील श्लोकातही हे सांगितले आहेच की देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी दृढ करावी. या बाबतीत आदि शंकराचार्यांची एक गोष्ट सांगता येते. शंकराचार्य एकदा काशीच्या गल्लीतून आपल्या शिष्यांसमवेत जात असताना एक समाजाने झिडकारलेला अस्पृश्य चांडाळ त्याच्या 4 कुत्र्यांना घेऊन समोर येतो. शंकराचार्यांचे शिष्य त्या चांडाळाला बाजूला हो असे दुरूनच ओरडून सांगत होते, तरीही तो ऐकतच नव्हता. या उलट तो शंकराचार्यांच्या समोर उभा राहिला. त्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारले, हे संन्यासी श्रेष्ठ, तुम्ही मला बाजूला हो असे सांगत आहात, ते नक्की कोणाला सांगत आहात? या अन्नमय शरीराला की आत राहणाऱ्या आत्म्याला? जर शरीराला सांगत असाल तर माझे शरीरही तुमच्या शरीरासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे. आणि जर आत्म्यालाच सांगत असाल तर तोच आत्मा माझ्यातही आहे. सूर्याचे प्रतिबिंब गंगेच्या पवित्र पाण्यात पडले काय, किंवा एखाद्या गटारीच्या पाण्यात पडले काय, त्याने सूर्य बदलतो का? मग हा भेदभाव तुमच्या अद्वैत तत्वज्ञानाला अनुसरून आहे काय? हा प्रश्न ऐकताच शंकराचार्यांना जाणीव झाली की हा कोणी साधा माणूस नाही, स्वतः भगवान शिव त्यांची परीक्षा घेण्यास आले आहेत. शंकराचार्यांनी तात्काळ त्या चांडाळाच्या चरणांवर डोके ठेवले आणि त्याची माफी मागितली. प्रत्येक जीवात एकाच आत्म्याचे दर्शन होतो, तोच खरा मनुष्य आहे. आत्मा एक

असली तरीही त्याच वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न बळेच करावा. मनाचे हे आत्मानुसंधान देहबुद्धीच्या प्राबल्याने तुटले तरी पुन्हा मन परमात्म तत्वावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करीतच जावा. अशा प्रकारे परमात्म्याचा शोध घेण्यातच खरे जीवन जगणे आहे. मन अंतर्मुख करून आत्मतत्वाची भेट घ्यावी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
1: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. नागपंचमी, होळी, दिवाळी असू दे किंवा श्रावण वा भाद्रपद महिन्यातील गणपती असू दे, आपल्या मराठी

त्याची हीच तर खासियत आहे की सण असो वा एखादा उत्सव असू दे, गाण्याशिवाय तो साजरा होत नाही. हे सर्व सांगायचं कारण एवढंच की आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात तर काही गणेशोत्सव मंडळांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणेच वाजत गाजत आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचं आगमन झालं. त्यानंतर काही ठिकाणी दीड दिवस मुक्कामाला असलेल्या गणपती बाप्पांना आपण साश्रुनयनांनी निरोपही दिला. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख, तुझ मागतो मी आता, अष्टविनायका तुझा महिमा असा, गणराजरंगी नाचतो नाचतो. या रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांमुळे गणपती बाप्पाची आपल्याला रोजच आठवण होत असते. ह्या गाण्यांप्रमाणेच गीतकार हरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं एक गाणंही पूर्वी या दिवसात अगदी हमखास वाजत असे, ज्याचे शब्द आहेत, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गजानना, भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला तू पृथ्वीवर येतोस, घराघरातून तर सार्वजनिक गणेशोत्सवात विविध मूर्तींमधून तू आम्हाला दर्शन देतोस. तुझ्या इच्छेनेच तुझ्या भक्तांवर सुखाची बरसात होते. भक्तिभावाने तुझी सागरसंगीत पूजा केली, लक्ष केंद्रित करून गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं आणि विश्वासानं नारद मुनींचं संकटनाशन स्तोत्र म्हटलं तर आमच्या दुःखाचं हरण करून संकटकाळी तूच आमचा तारक होतोस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुझ्या आगमनाने आनंद होतो. तोच आनंद आम्ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा ललकारीमधून व्यक्त करतो आणि लहान थोर सारेच तुझ्या चरणाशी नतमस्तक होऊन मनोभावे तुझी प्रार्थना करतो. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाचा हर्ष. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाचा हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुला निरोप देताना पुढल्या वर्षी लवकर या असं आम्ही दरवर्षी सांगतो. त्यानंतर संसाराचा गाडा हाकताना तुझी आठवण होतच असते, पण दिवस एवढे भराभर जातात की वर्ष कसं मागे सरतं ते कळत नाही. पण श्रावण संपत आला की तुझ्या आगमनाची वर्दी मिळते आणि पुन्हा एकदा तुला भेटायला मिळणार म्हणून आम्हा सर्वांनाच अगदी मनापासून आनंद होतो. तुझं स्वागतही मग मोठ्या जल्लोषात केलं जातं. तू आल्यामुळे घरात मोदकांबरोबरच आणखीही काही गोडधोड बनवलं जातं. हेरंबा, तुझ्याशी बरंच काही बोलायचं असतं, पण वर्षभरात आमच्या दुःखांच्या आणि भोगांच्या कथा तुला सांगण्यापेक्षा तूच अंतर्ज्ञानाने आमच्या दुःखांचा परामर्श घेऊन त्यांचं निवारण करावंस एवढीच तुला हात जोडून विनंती. पहा कशी आली आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ. पहा कशी आली आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ. गुळ फुटाणे खोबरनी केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ. कर भक्षण आणि रक्षण, तूच पिता अन तूच माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. मोरया, तू जरी अंतर्ज्ञानाने सारं काही जाणलंस तरी काही गोष्टी या तुझ्याशी स्पष्ट बोलायलाच हव्यात. या घराची गृहलक्ष्मी काही वर्षांपूर्वी तुझ्या आवडीच्या 21 मोदकांचा नैवेद्य रोज तुझ्यासाठी बनवत असे,
पण आता चढत्या महागाईमुळे आम्हाला तसं करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता कधी गुळखोबऱ्याचा नैवेद्य, कधी केळ्याचे काप, नाहीतर सफरचंदाच्या फोडी आणि कधी कधी हे सगळं एकत्र करून एक वेगळाच पदार्थ नैवेद्य म्हणून आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. गणपती बाप्पा, आमची अडचण समजून घेऊन तू तो भक्षण करावास आणि माता पित्याच्या मायेने तुझ्या लेकरांचं रक्षण करावं हीच तुला हात जोडून विनंती आहे. नावं काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. नावं काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे. सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा, काही वर्षापूर्वी आम्ही तुला उकडीच्या मोदकांऐवजी लाल गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दिले होते. तेव्हा आम्ही खरी परिस्थिती तुझ्यापासून लपवली होती, पण आता तर तांदूळ, गहू, साखर इतकंच काय, तुझ्या पूजेला लागणाऱ्या फुलांनीसुद्धा महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे तुझी सागरसंगीत पूजा करता येत नाही याची टोचणी मनाला लागतेच. म्हणूनच तुला एकच विनंती आहे की आमचे हाल, आमची परिस्थिती तू समजून घे. आता तुला सगळ्यांच्या वतीने एकच प्रश्न विचारतो की पूर्वीचे ते सुखाचे दिवस पुन्हा कधी येतील ते सांग, म्हणजे आमच्या मनाची होणारी घुसमट तरी थांबेल. गणराया, जमेल तशी आमच्याकडून होणारी तुझी सेवा तू गोड मानून घे. हे दिवस नक्कीच बदलतील असा आशीर्वाद तुझ्या सर्व भक्तांना तुझ्याकडून मिळावा इतकीच माफक अपेक्षा. महागाईने त्रस्त झालेल्या तरीही जमेल तशी गणपती बाप्पाची सेवा करणाऱ्या गणपती बाप्पाच्या भक्तांच्या परिस्थितीत आजही तसूभरसुद्धा फरक पडलेला नाही. म्हणूनच संगीत दिग्दर्शक मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकताना प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील आर्तता अधिकच जाणवते. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे प्रेम गीत आणि संगीत दिलं आहे जगजीत सिंग यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया कटी पतंग या चित्रपटामधली.

पहचाना? मिले थे कभी उस रात को? डरो नहीं, बात है वो रात की।

आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत चट्टान सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, ऐकूया मुबारक बेगम यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये भाई भाई या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: कच्चे मगर तुम रुक क्यों जाती हो?
1: मुझे जाने दो अशोक बाबू।
0: ना जो

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आणि आता कार्यक्रमाचे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.
3: एक महल हो

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: जगजीत सिंग यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. बाबूल या चित्रपटामधलं संगीतकार आदेश श्रीवास्तव

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
6: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
5: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
6: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
5: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकूयात। गीताला संगीत आहे खय्याम यांचं।

कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं फिर भी या चित्रपटामधलं गीत. रघुनाथ सेठ यांच्या गीताला संगीत आहे नरेंद्र शर्मा यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कारवा या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत एक चिठ्ठी प्यार भरी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार वर्मा मलिक.
2: आज तुम्ही एक नई कहानी सुनाती हूँ. ये कहानी ना चंदा की है, ना तारों की, ना फूलों की, ना बहारों की.
3: फिर ये किसकी कहानी है?
2: ये कहानी हमारी तुम्हारी है.
3: अच्छा,

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे हमराही या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: तुम्हाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कहाणी किस्मत की या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
3: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800.
5: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत रत्नदीप यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: अजनबी या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात. स्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, संगीत राहुल देवबर्मन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, चित्रपट आहे आरपार.

कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मशरूह सुलतानपुरी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत फैसला या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात तौहीन या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. या चित्रपटामध्ये राजबब्बर, डिंपल कपाडिया, पद्मिनी कोल्हापुरे, शशी कपूर, अरुणा इराणी, श्रीराम लागू आणि शक्ती कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहिरी यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: मुकेश यांनी गायलेलं, शंकर जय किशन यांनी संगीतबद्ध केलेलं दिवाना या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. हे सुरेख गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अरिजित सिंग यांनी गायलेलं बर्फी या चित्रपटामधलं गीत. गीतकार स्वानंद गिरकिरे, संगीत दिलं आहे प्रीतम चक्रबोर्टे यांनी.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात नमक हराम या चित्रपटामधलं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 51। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गीतं। दिनांक 17 जुलै 1919 रोजी मुंबई येथे जन्मलेले वासुदेव गंगाराम भाटकर म्हणजेच स्नेहल भाटकर हे अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेलं मराठी आणि हिंदीमध्ये नावाजलेले मागच्या पिढीतले संगीतकार आणि गायक। त्यांची आई शिक्षिका आणि गायिका होत्या। त्या नेहमी हार्मोनियमवर भजन गात असायच्या। संगीताची आवड आणि त्यातले बारकावे त्यांना आईकडून शिकायला मिळाले। त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं की ते संगीतकार होणार। त्यांना भजनाची विशेष आवड असल्याने ते सुरुवातीच्या काळात भजनाचे बरेच कार्यक्रम करत असत, त्यामुळे त्यांना भाटकर बुवा या नावाने देखील ओळखले जायचं। HMV मध्ये ते हार्मोनियम वादक म्हणून काम करायचे। तिथं असताना त्यांचे संगीताचे ज्ञान आणि संगीतकार होण्याची क्षमता पाहून प्रसिद्ध निर्माते केदार शर्मा यांनी त्यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी दिली। परंतु HMV च्या नियमामुळे त्यांना आपलं नाव बदलून संगीत द्यावं लागलं। त्यांनी सुरुवातीच्या काळात B वासुदेव, VG भाटकर, स्नेहल भाटकर अशा अनेकविध नावांनी संगीत दिलं। 1946 या वर्षी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत तयार झालेल्या रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला सुधीर फडके यांच्यासह त्यांनी वासुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं। हिंदीमध्ये 1947 सालचा नीलकमल हा चित्रपट त्यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिला चित्रपट। विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेते राज कपूर, अभिनेत्री मधुबाला यांचा नायक आणि नायिका म्हणून आणि स्नेहल भाटकर यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून हा पहिलाच चित्रपट होता। पण यात संगीतकार म्हणून त्यांचं नाव होतं B वासुदेव। त्यांनी 27 हिंदी आणि 12 मराठी चित्रपटांना संगीत दिलं। तसेच अनेक मराठी भावगीतांना, भक्तिगीतांना त्यांनी स्वरबद्ध केलं। हिंदीमध्ये त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं म्हणजे हमारी याद आएगी या चित्रपटातलं कभी तन्हाई ओ मे यू हमारी याद आएगी हे गाणं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झुंजुमुंजू झालेल्या पहाटेच्या प्रहराचे एक अतिशय प्रसन्न भक्तिगीत। ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत राग भूपनट या रागामध्ये संगीतबद्ध केलं आहे आणि अतिशय प्रसन्न आवाजात गायलं आहे संगीतकार स्नेहल भाटकर यांनी। चित्रपट आहे तुका झालासे कळस। या भक्तिगीताच्या शेवटी तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी असं म्हटलं असल्याने हे गाणं संत तुकाराम यांचंच असावं असंच वाटावं इतकं सिद्धहस्त लेखन होतं ग दी मा यांचं। पहाटेच्या वातावरणामधली मंद हवेची झुळूक सुखावून जाते। पक्षाची विविध नादस्वरातील किलबिल वृक्षांची सळसळ लक्ष वेधून घेते। उषककाली पूर्वक्षितिजावरची निसर्गनिर्मित रंगपंचमी पाहण्यासारखं दुसरं भाग्य नाही। रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली, उखा म्हणजे उषककाल। पहाटेच्या वेळेचं निसर्गाचं वैभव किती सुंदर शब्दबद्ध केलं आहे कवीने या गाण्यात। अशी ही पहाटेची वेळ सर्वांना साधता यावी आणि सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडावेत असा सद्विचार सांगणारं आहे हे गीत। आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली असून त्यामागे त्यांचे संस्कार, ग्रंथवाचन, उपासना
पूर्णपणे सार्थकी लागली आहे. संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांना भजन अत्यंत आवडीचं होतं, त्यामुळे त्यांना भजिनी बुवा असं म्हणत असत. म्हणूनच गदिमा आणि स्नेहल भाटकर अशा थोर व्यक्तींकडून गाण्यामध्ये अर्थ, भाव, उत्कटता प्रगटते, आपल्या प्रत्ययाला येते आणि मग ते गाणं आपल्या मनावर कोरलं जातं. स्नेहल भाटकर यांनी या गाण्यामध्ये पहाटेचा समय जागवण्यासाठी बासरी, एकतारी आणि तबला अशी मोजकीच वाद्य वापरली आहेत. संत सज्जन यांची संगती आणि नामस्मरण यांचं अनन्य साधारण महत्व आपल्या संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे. कोणतेही उपासतापास, कठीण योगसाधना करणे यापेक्षाही कोणतीही उपाधी नसलेलं परमेश्वराचं, हरीचं नाव सतत उच्चारत राहावं हे त्यांचं कळकळीचं सांगणं आहे. ऐकूया मंडळी तुका झालासे कळस या चित्रपटातलं पहाटेच्या प्रसन्न प्रहरी हरीचं नामस्मरण घेण्याचा आग्रह करणारं ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत संगीत दिलं आहे आणि आपल्या प्रासादिक प्रसन्न स्वरात गायलं आहे स्नेहल भाटकर यांनी. ऐकूया.

श्रोते हो, हरिनामाने प्रसन्न झालेल्या या वातावरणात यानंतर ऐकूया श्री गणरायाची एक सुंदर भूपाळी. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलेली ही भूपाळी आहे अन्नपूर्णा या चित्रपटातली. ग दी मा यांच्या या सुंदर भूपाळीला अतिशय कोमलतेनं गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. अन्नपूर्णा या चित्रपटाच्या संगीतासाठी स्नेहल भाटकर यांना सूर सिंगार अवॉर्ड मिळालं होतं. कविता किंवा गाणं लिहिताना प्रत्येक शब्दाचा त्याच्या मागील तसेच पुढील शब्दांशी जोड लावताना त्यातून आशयवृद्धी कशी होईल आणि त्या योगे सगळीच कविता घाटदार कशी होईल याचा नेमका विचार ग दी मा आपल्या गाण्यात करायचे. या गाण्यातच पहा, तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्व दिशी फडकती या पहिल्याच ओळीत गणरायाच्या त्वचेचा लाल रंग, त्या रंगाचा रक्ताशी जोडलेला संबंध आणि पहाटेच्या वाऱ्यावर हळुवारपणे हलणाऱ्या पताकांचे फडकती या शब्दाशी त्यांनी केलेलं नातं पहा. तसेच या पुढच्या अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती या ओळीत सूर्याचा अरुण या शब्दाने केलेला उल्लेख आणि त्यालाच लागून पहाट या शब्दाऐवजी प्रभात हा शब्द योजून कवितेला त्यांनी एक वेगळेच परिमाण दिलं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच सतारीचा सुंदर पीस आहे ज्यातून चालीचे कुळशील आणि अंदाज समजून घेता येतो. चाल मुखड्याकडे कशी वळणार आहे याचा अंदाज देखील आजमावता येतो. गाण्याचा मुखडा सुरू होतो आणि तबल्याच्या नादाबरोबर जरा खालच्या आवाजात छोट्या झांजेचा अगदी हलका ध्वनी ऐकायला मिळतो. चाल अगदी साधी पण अतिशय गोड आहे. संपूर्ण चाल ही मध्य सप्तकातच फिरते. फक्त ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीतला प्रभात हा शब्द घेताना चाल वरच्या पट्टीत जाते. पूर्ण गाणं हे गणपतीचं स्तवन असल्याने शब्दरचनेत बाप्पाच्याच पारंपरिक कल्पना आणि वैशिष्ट्य आली आहेत. हे गाणं ऐकताना आपल्याला कवी आणि संगीतकार यांच्याबरोबरच गायिका सुमन कल्याणपूर यांचं देखील नाव घेणं अपरिहार्य आहे. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल हलका आणि पारदर्शक आहे. सौम्य स्वररंग आणि त्यांच्या सूक्ष्म छटा त्यांच्या आवाजात विपुलतेने आढळतात. या गाण्यातच पहा, दुसऱ्या कडव्यातलं आवडती तुझं म्हणून आणली रक्तवर्ण कमळे ही ओळ गाताना आवडती तुझं हे शब्द त्यांनी तीन वेगवेगळ्या हरकतींनी रंगून गायली आहेत. या हरकती ऐकताना आपल्याला समजून घेता येतो तो या गायिकेच्या गळ्याचा पल्ला. ऐकूया श्रोते हो.

संगीतकार स्नेहल भाटकर यांनी अनेक चित्रपटांसह अनेक नाटकांना देखील संगीत दिलं. आता यानंतर ऐकूया नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर म्हणजेच मामा वरेरकर यांच्या भूमिकन्या सीता या नाटकातलं एक प्रसिद्ध नाट्यपद. भूमिकन्या सीता या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 28 फेब्रुवारी 1958 रोजी नाट्य निकेतन संस्था मुंबई यांनी सादर केला होता. या नाटकाच्या मूळ संहितेमध्ये नाट्यपदं नाहीत, मात्र रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस काही नाट्यपदांचा अंतर्भाव या नाटकात करण्यात आला होता. हे पद त्यापैकीच एक. गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे पद गायलं आहे ज्योत्स्ना भोळे यांनी, संगीत स्नेहल भाटकर यांचं.

वासुदेव गंगाराम भाटकर यांचं नाव स्नेहल भाटकर कसं झालं याचा एक किस्सा सांगण्यात येतो. HMV मध्ये काम करत असताना त्यांच्या नियमानुसार त्यांना बाहेर संगीतकार म्हणून काम करताना नाव बदलणं आवश्यक होतं. त्यांच्या कन्येचं नाव स्नेहलता. तिच्या नावातली पहिली 3 अक्षर घेऊन त्यांनी टोपण नाव धारण केलं स्नेहल भाटकर. यानंतर ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं थोड्या नंतरच्या काळातलं म्हणजे 1971 या वर्षी आलेल्या बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटातलं मन्या आणि मनीचं एक गमतीशीर गाणं. गीतकार विनायक राहतेकर यांनी लिहिलेलं हे गाणं गायलं आहे स्नेहल भाटकर आणि उषा टिमोथी यांनी. ऐकूया.

0: ವರ ರಾಘವಣ ಕರನ ವರವರ ರಾಘವಣ ಮ್ಯಾವ್.
1: ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಆಪಣ ಐಕತ ಆಹಾತ ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ 90.8 ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ, ತುಮಚ ಜಗಣ ತುಮಚ ಆವಾಜ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಹೆ ಚಿರಂತನ್ ಗಾಣಿ. ಆಪಲ್ಯಾ ಸೋಬತ್ ಮೀ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕುಲಕರ್ಣಿ. ಆಜ್ ಆಪಣ ಐಕತ ಆಹೋತ್ ಸಂಗೀತಕಾರ ಸ್ನೇಹಲ್ ಭಾಟ್ಕರ್ ಯಾಂಚಿ ಕಾಹೀ ನಿವಡಕ ಗೀತ. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया 1964 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि कुमार दिघे यांनी संत तुकाराम यांची भूमिका केलेल्या तुका झालासे कळस या संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटातलं गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं अजून एक सुंदर भक्तिगीत. आवाज आहे पंडित संगीत भूषण राम मराठे, मीना जोशी आणि सहकारी यांचा. महापराक्रमी चिरंजीव वीर हनुमंतांच्या पराक्रमाचं वर्णन करणारं आहे हे जोशपूर्ण गीत. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी या जोशपूर्ण गाण्यासाठी नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीतासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या राम मराठे यांच्या जोमदार आवाजाचा केलेला वापर या गाण्याला स्फूर्ती प्रदान करतो. ऐकूया राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे सुंदर स्फूर्तीगीत भक्तिगीत. जय जय जी बजरंग कपिवर श्री हनुमंता.

0: मंडळी, श्रमालाच देव मानणारी आपली संस्कृती. मानवी जीवन जर सुखी बनवायचं असेल तर श्रम, कष्ट या गोष्टींना महत्व मिळायलाच हवं. कष्टाचे महत्व पटवून देताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निष्फळ. कवी विंदा करंदीकर आपल्या पवित्र मजला या काव्यातून श्रमाची प्रतिष्ठा सांगताना म्हणतात, पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसविणारी, पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी. यानंतर ऐकूया मंडळी श्रमाचं महत्व सांगणारं एक सुंदर गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. या गीतामध्ये आपली धरणी माता मागते आहे आपल्या मानवांच्या कष्टांचा, मेहनतीचा घाम. हे गीत पृथ्वीच्या म्हणजेच अन्नदात्री मातृभूमीच्या दृष्टीच्या कोनातलं आहे. हे गीत तिच्या मनोगतासारखं आहे, एक चेतावणी, एक आवाहन आणि एक उपाय सांगणार. मानवाला उद्देशून ती सांगते आहे की केवळ अश्रू किंवा दयेने काहीही साध्य होणार नाही, तर श्रमाचं महत्व ओळखावं लागेल. हे नवयुग आहे, इथं कृती, कष्ट आणि घाम हाच खरा मंत्र आहे. भावनिकतेपेक्षा कर्तृत्व अधिक महत्वाचं आहे. हे गीत म्हणजे मातृभूमीचं आत्मभान आणि तिचं मानवाला उद्देशून असलेलं स्पष्ट भाष्य आहे. ती म्हणते, मला केवळ रडणाऱ्या डोळ्यांची दया नको, मला तुझ्या मेहनतीचा, श्रमाचा, घामाचा साक्षात्कार हवा. कारण तुझ्या दुःखावर, तुझ्या संकटावरचा उपाय माझ्याकडेच आहे, पण त्यासाठी तुला मला हलवावं लागेल, नांगरावं लागेल आणि कष्ट घ्यावे लागतील. धरणी मातेचं ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे स्फूर्तिगीत संगीतकार स्नेहल भाटकर यांनी राग मालकंस या रागात स्वरबद्ध केलं असून गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. आणि चित्रपट 1959 सालचा अन्नपूर्णा. ऐकूया रसिक हो.
1: घाम हवा

आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली एक सुंदर गवळण. शृंगार रसावर डुंबलेला लावणीचा फड आणि भक्तिरसात चिंब झालेले भजनी मंडळ या भिन्न अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी गायलं जाण्याचं भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभतं मंडळी. ही गवळण म्हणजे प्रेमात आकंठ बुडून गेलेल्या दोन प्रेमिकांचं भाववर्णन आहे. यमुनेवरून येणारं वारं राधेच्या कानातली कुंडलं हलवीत आहेत. ती इकडे तिकडे पाहत डोळे उडवत डोळे मोडत चालली आहे. हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर तिच्या अंतरीची स्थिती आहे. ती कृष्णप्रेमात भक्तिभावात इतकी गुंतली आहे की तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीत तो अनुभव प्रकट होतो आहे. राधेचं हे चालणं मोहक आहे. तिला पाहून श्रीहरीचं भुलणं अगदी स्वाभाविक आहे. राधेची भूल एवढी पडली आहे की आपला हरी दूध काढायला गायीच्या ऐवजी बैलापाशी गेला आहे. या दोघांची मनं एकमेकात किती मिसळून गेली होती बघा. तिकडे हरीला पाहून त्याची भुरळ पडलेली राधिका आपल्या मंदिरी जाऊन रिकामाच डेरा घुसळू लागली आहे. प्रेमाची केवढी बघा ही एकरूपता. हरी राधेला प्रिय आणि राधा हरीला प्रेमळा. शृंगारातील नर्मविनोद सुद्धा नाथ महाराजांनी येथे सुंदरपणे साधला आहे. तिच्या हृदयात त्याचा ठाव आणि त्याच्या हृदयात हिचा भाव असं प्रेमाचं अगदी अद्वैत झालेलं असतं. या प्रेमाचा दंश झाला की राधा ही राधा राहत नाही आणि हरी आपलं हरी पण विसरून जातो. ती स्वतःला शोधायला निघते आणि हरीला सापडते आणि हरी तिला भेटायला निघतो तेव्हा स्वतःलाच हरवतोही सापडतोही आणि स्वतः भगवान असल्यामुळे पुन्हा दशांगुळे उरतोही. पण रसिकांनी या प्रणयरसात वाहून जाऊ नये म्हणून संत एकनाथ महाराज गवळणीच्या शेवटी सांगतात, मन मिळालेसे मना एका भुलला जनार्दना. अरे राधा आणि हरीचे हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसंच आहे. हा अभंग फक्त राधाकृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करणारा नाही तर तो भक्तियोगाचं अत्यंत उन्नत रूप सादर करणारा आहे. संत एकनाथ महाराजांनी राधेच्या माध्यमातून भक्ताच्या ईश्वर प्रेमातील स्थितीचं उदर्शन घडवलं आहे. जिथं सौंदर्य लज्जा समर्पण विस्मरण आणि पूर्ण तादात्म्य या सर्व भावना एकत्र मिसळून एक अद्वितीय भक्तिरस प्रगट होतो. संत एकनाथांनी राधाकृष्णांच्या लीलामध्ये भक्त आणि ईश्वराचं एकात्म्य दाखवलं आहे. भक्त म्हणजे राधा आणि भगवान म्हणजे कृष्ण दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत ही द्वैताचा शेवट आणि

गीताची सुरुवात आहे. संत एकनाथ सांगतात की अशी ही प्रेम, ओढ, समर्पण आणि भक्तीची आवड राधेला मिळाली आहे. हीच ती भक्तीची परिसस्थिती आहे, जिथं सर्व लौकिक विचार मागे पडतात आणि केवळ भगवंताचं चिंतन उरतं. ऐकूया श्रोते हो, संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली ही गवळण. संगीतकार आणि गायक आहेत स्नेहल भाटकर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा जोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना ऐकूया. गुन्हा और कानून या चित्रपटामधली गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधन.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तू विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: चंद्रमा आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न है.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

वेगवेगळ्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

नमस्कार, नाशिककर मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: सुमती, तुम चलो घर चलो, बारिश होने वाली.
8: तो क्या होगा, दिल के अंदर इतनी आग भड़क रही है कि ये बारिश तो क्या आसमान भी फट पड़े तो भी बुझा नहीं सकता.
7: सुमती,

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: भगवान.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नामाचं मुखी फुलून येणं हा एक मधुर परिणाम आहे. नाम घेणं नाहीच ते, नाम येणं आहे. देठातून सुगंधी कळी बाहेर यावी तसं विटेवर उभा असलेला उरीचा मूर्तिमंत भाव अनुभवणं हा न्याराच उत्सव. हा उत्सव बहरतो तोही नामानच. अंतरीचा उमाळा, अंतरीचा जिव्हाळा हवा त्यासाठी. जिव्हाळा केवळ भक्ताचा नाही, विठ्ठलाचाही. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा नाम उच्चाराचं पाठांतर होत नाही, होतो तो जीवन उद्धाराचा मंत्र, प्रेमाचा जिव्हाळा.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. सहभागी कलाकार साईकत रीटा, सुनील मुजुमदार कोलकाता, साथसंगत गौरव बॅनर्जी तबला, कुणाल वर्मा संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.